मध्यम लहरी 249.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज वार शनिवार, भारतीय सौर दिनांक 20, आषाढ, शके 1948 अर्थात

11 जुलै 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. श्रोते हो सुप्रभात.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. यानंतर दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आत्ताच आपण गिर्वाणवाणी या कार्यक्रमात हनुमद वडवाणल स्तोत्र ऐकलं. स्वर होता रवींद्र साठे यांचा. गिर्वाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:10 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

आताच आपण सुरेश वाडकर यांच्या स्वरातली भूपाळी ऐकलीत. संत नारायण स्वामी यांची ही रचना संगीतबद्ध केली होती बाळ बर्वे यांनी. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांचा अभंग पद्मजा फेणानी यांच्या स्वरात, संगीत रवींद्र खासनीस यांचं.

तो आताच आपण बेला शेंडे यांच्या स्वरातलं भक्तिगीत ऐकलं. प्रभातवंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेके आणि सहकारी यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांचा अभंग संगीत अण्णा जोशी यांचं.

श्रोते हो आता आपण भूपेंद्र सिंग यांच्या स्वरात संत कबीर यांचं हिंदी भाषण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातलं गीत.

0: श्रुती हो या गीताबरोबरच प्रभातवंदन हा प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 6:40 झालीत. कृषी वार्ता प्रसारित करत आहोत. यामध्ये ऐकूया चारा पिकांचं नियोजन याविषयीची संकलित माहिती.
1: मंडळी, पशुपालन व्यवसायात 60-70% खर्च हा चारा आणि खाद्यावर आपल्याला करावा लागतो. म्हणून विकत घेण्यापेक्षा आपल्या शेतात चारा तयार करावा आणि हा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा. नियोजनपूर्वक जर त्यानं चाऱ्याची लागवड केली तर वर्षभर आपल्या जनावरांना आपण हिरवा चारा आवश्यकपणाने पुरवू शकतो. पहिल्यांदा नियोजनात जनावरं आपल्याकडे किती आहेत, त्यात शेतीकामाचे, भाकड आणि दुधाखालच्या गाई म्हशी तसंच लहान जनावरं किती अशी वर्गवारी करून त्यांना रोजच्या रोज हिरवा चारा किती लागतो, वाळलेला चारा किती लागतो याचा अंदाज काढावा आणि त्यानुसार हिरव्या चाऱ्यांचे वाळवलेल्या

0: याची उपलब्धता करण्याचं आपण नियोजन करावं. सर्वसाधारण जनावरांच्या वजनाच्या साधारण 2.5 ते 3% चारा हा जनावरांना लागत असतो. या लागणाऱ्या एकूण चाऱ्यापैकी 2/3 भाग हिरवा चारा आणि 1/3 भाग वाळलेला चारा लागतो. म्हणजे साधारणतः 400 किलो वजनाच्या जनावराला रोज 12 किलो चारा लागतो, म्हणजेच 9 किलो हिरवा चारा आणि 3 किलो वाळलेला चारा. आणि त्यांची ही गरज भागवण्यासाठी ताळेबंद करून हिरव्या चाऱ्याच्या लागवडीचं आपण नियोजन करायला हवं. सकस आणि समतोल चारा मिळवण्यासाठी एकदल आणि द्विदल चाऱ्याचे प्रमाण हे निम्मनिम्म असावं. त्याचप्रमाणे एकूण चारा पिकाच्या क्षेत्रापैकी 50% क्षेत्र बहुवर्षीय चारा पिकांसाठी आणि 50% क्षेत्र हंगामी चारा पिकांसाठी असावं. बहुवर्षीय चारा पिके म्हणजेच लसूण घास, मार्वेल, संकरित नेपियर, तर हंगामी पिकं म्हणजेच मका, ज्वारी, बाजरी, ओट, बरसीम, चवळी आणि हिरवी तण. त्याचप्रमाणे वाळलेला कडबा, भुईमुगाचे वाळलेले वेल, सर्व कडधान्यांचे भुस्कट, मुरघास, अपारंपरिक तयार केलेला चारा इत्यादी चारा हा 1/3 प्रमाणात आपल्या गोठ्यात उपलब्ध असला पाहिजे. अशा प्रकारे हिरवा आणि वाळलेल्या चाऱ्याच्या उपलब्धतेचं आपण जनावरांसाठी नियोजन करायला हवं. या क्षेत्राला 12 पाण्याची सोय असावी. सर्व प्रकारच्या 10 जनावरांसाठी 1 हेक्टर क्षेत्र हे पुरेसं होतं. त्यातल्या त्यात 50% क्षेत्रापैकी 20 गुंठ्यात लसूण घास, 15 गुंठ्यात मार्वेल आणि 10 गुंठ्यात नेपियर लावावं. पाटाच्या कडेने बांधावर तालीवर नेपियर गवताचे ठोंब लावावेत. राहिलेल्या 50% क्षेत्रात फेरपालटीच्या तत्वावर 10 गुंठ्यात सलग पद्धतीनं मका, ज्वारी, बाजरी, बरसीम, ओट आणि या सर्वातच मिक्स पद्धतीची चवळी घ्यावी. अगर मका, ज्वारी, बाजरी, ओट, बरसीम, चवळी अशा पद्धतीने चाऱ्याची पिकं दाट पेरावीत. अधिक उत्पादन देणाऱ्या चारा पिकांच्या जाती पेराव्यात. रुचिरा, फुले अमृता, मालदांडी, 35-1, पुसा, चारी इत्यादी ज्वारीच्या जाती, तर बाजरीची जायंट बाजरा, राजको या जाती, तर आफ्रिकन टॉल, विजय, गंगा सफेद 2, केंट या ओटच्या जाती, तसंच चवळीच्या श्वेता, TC 42-16, UPC 52-86, यशवंत फुले आणि जयवंत या नेपियर गवताच्या जाती, तसंच फुले क्रांती ही स्टायलो हमाटाची जात या चाऱ्याचे अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा आपण वापर करायला हवा. चाऱ्याच्या पिकासाठी शेणखताबरोबरच युरिया खताचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून चाऱ्याची वाढ भरपूर होईल. चाऱ्याच्या पिकांना पेरणी करून चारे पद्धतीनं पाणी पुरवठ्याचं नियोजन गरजेनुरूप करावं. कोणत्याही चाऱ्याच्या पिकाची कापणी फुलावर असताना करावी. जनावरांच्या गरजेप्रमाणे सकस चारा मिळवण्याच्या दृष्टीने रोज हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेला चाराही योग्य प्रमाणात खाऊ घालावा. मंडळी, अशा पद्धतीने जनावरांसाठी सकस समतोल आहार आपण वेळच्या वेळी पुरवला तर नक्कीच आपल्या जनावरांचं आरोग्य हे सुदृढ राहायला मदत होईल आणि त्यापासून आपल्याला दुग्धोत्पादन देखील चांगल्या पद्धतीने मिळू शकेल.
1: चारा पिकांचं नियोजन याविषयीची संकलित माहिती आताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश नामदार यांचा. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:45 आणि 10 सेकंद झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकारतज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडीमध्ये पेशंट्स विचारतात. डॉक्टर साहेब, याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का? तर हो, याचं उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला

0: देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की पाणी भरपूर प्या, आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषधं देऊन त्याला काढण्याचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील, तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो, कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की बाबा मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये, जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिला आहे, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही, मग किडन्यांना महत्व देतो. की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा, तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनी चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाईड करतो.
1: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
0: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आलेले आहे. लेझरच्या ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवेमधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एंडोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तो पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे ह्या आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: भगंधन संपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येईल. यानंतर परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
2: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त

0: जमीन नाही तर त्यावर आपली शेती झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात. त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं, कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतलेत. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडुळे.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता जाणून घेऊया आज दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7:10 प्रादेशिक बातमीपत्र. 7:20 एक गाणी ताजेतवानी. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम 7:25. 7:40 ऐकू शकाल गाणी मनातली हा कार्यक्रम. सकाळी 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. सकाळी 8:55 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम. बदलते लोकसंख्या चित्र, संधी ही आवाहन. 9:15 सांगली विशेष हा कार्यक्रम. स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. 9:30 नाट्यधारा. 9:40 सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन. त्यानंतर बालगीतं प्रसारित होतील. 11:00 गाता रहे मेरा दिल, यामध्ये द मॅजिकल बिट्स ऑफ ओ पी नय्यर, लेखन आणि निवेदन अमोद मराठे यांचं. 11:40 आज का शब्द आज की सुक्ती, त्यानंतर भावधारा प्रसारित होईल.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये वनिता मंडळ हा कार्यक्रम. सुरुवातीला सोपं नसतं इतकं, यामध्ये आपत्ती व्यवस्थापनातील तृतीयपंथीयांचा सहभाग, याविषयी शिवानी गजभर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत. त्यानंतर अथ योगानुशासनम याचा भाग तिसरा, सहभाग प्रणती पिसे यांचा. 1 वाजता हिंदीमधलं बातमीपत्र, 1:05 गीतबहार हा कार्यक्रम, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 ठाणे जिल्ह्याचं वार्तापत्र, भावधारा 1:45 ऐसी अक्षरे रसिके 1:55 2 वाजता कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा प्रसारित केले जातील, 2:15 दोपहर समाचार, नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30 त्यानंतर दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो सायंकालीन प्रसारण सभेत 5 वाजल्यापासून आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम, यामध्ये सुरुवातीला 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवाणी हा कार्यक्रम, यामध्ये लेखन दिग्दर्शन अभिनय गायन पालन नृत्य अशा विविधरंगी कला जोपासणाऱ्या पन्हाळगड निकमवाडी इथल्या युवा कलाकार आणि कीर्तनकार ऋषिका खोत यांची मुलाखत या मुलाखतीचा भाग पहिला. 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये शाहीर सावळ आणि सहकारी यांनी गायलेली काही लोकगीता, सांगली विशेष हा कार्यक्रम 6:30. त्यानंतर 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. माझं घर माझं शेत यामध्ये 7:30 डाळवर्गीय पिकांचे लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक एम पी देशमुख यांच्याशी महेश इनामदार यांनी साधलेला संवाद. त्यानंतर फळांवर प्रक्रिया करताना घ्यायची काळजी याविषयीची संकलित माहिती आपण ऐकणार आहात. रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने याचं पुन्हा प्रसारण, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, भावाधारा 8:15 8:40 समाचार संध्या, 9 वाजता News@9 ही बातमीपत्र, तसंच 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका आणि रात्री 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 11 वाजता हिंदीतून तसंच 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रम.

मध्यमेरी 219 आठ मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 106 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, आज शनिवार दिनांक 11 जुलै 2026 सकाळचे 7 वाजले आहेत.

0: आजचा सुविचार, स्वतःच्या आत्मसन्मानाला कधीच हरवू देऊ नका, कारण तुमचा आत्मसन्मान हाच तुमच्या यशाचा आधार आहे. सुविचार आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. प्रसारणात तुमच्या सोबत मी संदीप दोरगडे.
1: काका काका, काकू तुम्हाला हाका मारतायत.
2: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ.
1: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आमरस, श्रीखंड, सगळं दर्जेदार निवडक मिळतं.
2: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसे, लाह्या पीठ,
1: हो,
2: जिरं, मिरी, सुंठपूड.
1: हो,
2: मग दांडेकरांच्याकडे जातो.
1: कुठं?
2: दांडेकर आणि कंपनी.
1: हा,
3: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.

0: छोटे हो एक निवेदन। राज्यातील नगर परिषद व महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध व्यक्तींना पक्क्या घराचे बांधकाम करणे, कच्च्या घराचं पक्क्या घरात रूपांतर करणं, तसंच शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्याकामी रमाई आवास योजनेतून शहरी भागासाठी 2,50,000 रुपये अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिलं जातं। पात्र व इच्छुक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन समाज कल्याण सांगली सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेलं आहे। महानगरपालिका क्षेत्रासाठी सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका या कार्यालयात आणि नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्राकरिता संबंधित मुख्याधिकारी नगरपरिषद अथवा नगरपंचायत कार्यालयात अर्ज उपलब्ध असून तिथं अर्ज सादर करावेत। अर्ज सादर करताना घ्यायची काळजी, या कागदपत्रांमध्ये जागेचा 7/12, मालमत्ता नोंदपत्र, जातीचा दाखला, रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आधार कार्ड, घरपट्टी, पाणीपट्टी, वीज बिल इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत। योजनेतून लाभ घेण्यासाठी शहरी भागासाठी रुपये 3 लाख इतकी उत्पन्न मर्यादा असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। निवेदन संपलं।
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
2: बालसभा

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

मृतदेह आज दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात सोपं नसतं इतकं आपत्ती व्यवस्थापनातील तृतीयपंथीयांचा सहभाग यामध्ये शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आणि त्यानंतर अथ योगानुशासनम याचा भाग तिसरा सहभाग प्रणती पिसे यांचा वनिता मंडळ हा कार्यक्रम जरूर ऐका दुपारी 12 वाजता.

संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एएम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या एफएम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. 7:07 होत आहेत. ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मोर पीसते बघते बघते बोट खुणीचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चिरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जिरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार, टाकीत पावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
2: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी. मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
5: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी

0: सीआयडी आणि एएआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले दोन दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत.
1: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुरुदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शिणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 सुमाराला पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत रात्री सासवड मुक्कामी पोहोचेल तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉक्टर स्वाती महाळंक.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाला सर्वाधिक 58

0: 18% उपयुक्त पाणीसाठा आहे, तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7000 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 मिलीमीटरनं कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अकोला जिल्ह्यात सातही तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवला गेला आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 4,32,010 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,49,308.99 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
0: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केपरॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केपरॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1-21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:20 आणि 17 सेकंद झाली आहेत. ऐकूया एक गाणी ताजेतवानी.

शोधा होता सपन साधना सरगम यांनी गेलेलं गीत ऐकलं. संगीत होतं मानसिंग जावेर यांचं. एक गाणी ताजेतवानी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्री 8 वाजता याच गीताचा आनंद आपण पुन्हा घेऊ शकाल. 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम सांदूरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन

खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. याच दृष्टीने सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ऍप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ऍप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AIचा वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्या

0: मार्गदर्शक याची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ऍप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ऍप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AI चा वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
2: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351. 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरून 351 वरती आपण करत आहोत. हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
2: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही आपल्या समोर. आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावीत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
2: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती
1: गोष्ट
2: रिझल्ट येतोय, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं काय कुठलाही शेतकरी मागे राहणार
1: नाही. निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणं शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
2: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
1: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलं, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते 300 वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300 हून अधिक फिल्म्स बनवलेत. प्रत्येक

0: ऑफिस साठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर.
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनमुक्ती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी शास्त्र शुद्ध पद्धतीने कशी करावी याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे. आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमची जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली. उत्पादन खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटल वर गेले, कापसाचे 8/11 क्विंटल वर गेले आणि मक्याचे 23/38 क्विंटल वर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: किती अभिमानाची गोष्ट आणि किती म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान. ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

3,89,68 मीटर्स अर्थात 1,51 किलो हर्ट्सवर FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन EIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 7:40 आणि 22 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाणी मनातली.

0: श्रोते, आताच आपण उत्तरा केळकर यांनी गायलेले गीत ऐकलं. गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
2: काका काका काकू तुम्हाला हाका मारतायत.
3: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठेवू.
2: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आमरस, श्रीखंड सगळं दर्जेदार निवडक मिळत.
3: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसेल, आयापीठ, जिरंगिरी, सुंठपूड. मग दांडेकरांच्याकडे जातो.
2: कुठं?
3: दांडेकर आणि कंपनी.
2: हा,
4: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.

0: सध्या हत्यासापण श्रीकांत पारगावकर आणि रंजना जोगळीकर यांच्या युगलस्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
2: बाय कोण शिवल्यागत का बंद हाय
3: बसलोय
2: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जात फास्टात
3: वय दातासाठी एक नंबर
4: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

चांदण्यातली दुधाळ रात्र, फक्त तू आणि मी मात्र, चंद्राची थरथर।

0: தேவகி பண்டிதியா நீ யார் எழுதி தான் படைக்கிறது?
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

आताच आपण श्रद्धा सावंत यांनी गायलेलं प्रभाकर सुर्वे यांचं गीत ऐकलं. या गीताबरोबरच गाणी मनातले हा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात. 8 वाजता सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तसंच 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात.

0: also mentioned the announcement of cricket diplomacy with Australia. The Times of India writes, "Good day, Chennai. Australia's Big Bash League opener to be held in Tamil Nadu this December, becoming the first instance of a foreign cricket league playing in India." The dailies have also mentioned the Prime Minister's historic visit to New Zealand on first bilateral visit in 40 years, focusing on trade and equal links. Kerala birth rate has reached an all-time low, states the Indian Express, dropping into single digit for the first time. A senior team planned Bangladesh return in December, willing to face arrest or even death, states the Tribune. And finally, the Statesman cites a major milestone for breed conservation and preservation of two Himalayan Gaddi dogs who are integral to the culture and pastoral heritage of the Western Himalayas, getting official Kennel Club recognition. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. India and New Zealand signed 5 MOUs in key areas including defense, disaster management and animal husbandry to boost economic and strategic cooperation. Prime Minister Narendra Modi holds delegation-level talks with New Zealand Prime Minister Christopher Luxon in Auckland, says India and New Zealand can play important role in strengthening peace and security in Indo-Pacific region. Indian Navy to commission indigenous stealth frigate Mahendragiri in Vishakhapatnam today. Home Minister Amit Shah reviews progress in rollout of Bureau of Port Security, directs stronger coastal security measures. In FIFA World Cup, Spain books spot in semi-finals, defeating Belgium 2-1. Norway to face England in third quarter-final tonight. And in Wimbledon tennis, Czechia Karolina Muchová to face compatriot Linda Noskova in women's singles final today. For details of these stories and more, log on to our website www.newsoneir.gov.in. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक

आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं, असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र अॅपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी, असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4 ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथं ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथं एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथं बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित.

0: करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुएरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. 8:40 झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. ऐकत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: आज चिंतामणि सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
1: या देशात आणि अन्यत्रही देवाला कौल लावून देवाचा प्रसाद घेण्याची फार पुरातन काळापासून वाडवडलार्जित वंश परंपरेनं चालत आलेली एक पद्धत आहे। सूक्ष्म बुद्धीनं विचार केला तर या प्रकारात काहीही तथ्य नाही असं दिसून येतं। माणसाला स्वतःच निर्णय घेण्याची कुवत किंवा हिम्मत नसते तेव्हा ती जबाबदारी देवावर लादण्याचा हा एक दांभिक प्रकार आहे। पुष्कळ लोकांच्या बाबतीत हा प्रकार दुर्बळ मनाचा वीक माइंडचा असतो। बुडत असलेल्या माणसाला काडीचाही मोठा आधार वाटतो पण तो आधार सर्वथैव अर्थशून्य असतो। त्याचप्रमाणे स्वतः निर्णय घेण्याची ज्यांना ताकद किंवा कुवत नसते तेव्हा देवाला कौल लावणं चिठ्ठ्या टाकणं वगैरे गोष्टींचा आधार घेऊन हे लोक स्वतःचीच फसवणूक करून घेतात। वास्तविक चिठ्ठ्या लिहितो माणूस, चिठ्ठ्यांच्या घड्या करतो माणूस, देवासमोर म्हणजे देवाच्या मूर्तीसमोर चिठ्ठ्या टाकतो माणूस आणि चिठ्ठ्या उचलतोही माणूसच। आणि सरतेशेवटी जी चिठ्ठी उचलली जाईल त्या चिठ्ठीतील निर्णय हा देवाला दिलेला कौल आहे अशी तो माणूसच स्वतःची समजूत करून घेतो। इथं देवानं कौल मुळीच दिलेला नसतो तर तो कौल किंवा निर्णय एका फाटक्या तुटक्या चिठ्ठीनं दिलेला असतो। त्याचप्रमाणे देवाला कौल लावण्याचा अन्य प्रकार आहे। पुजारी देवाला म्हणजे प्रत्यक्षात दगडाच्या किंवा धातूच्या मूर्तीला पाकळ्या चिकटवतो आणि कुठल्या पाकळीनं कुठला निर्णय द्यायचा हे पुजारीच पारंपरिक पद्धतीला अनुसरून ठरवतो। कशाच्या आधारानं ऑन व्हॉट बेसिस पुजारी हे ठरवतो ते खुद्द पुजाऱ्यालाच माहीत नसतं, मग हे अगाध ज्ञान इतरांना कसं काय ज्ञात होणार? परंतु असे प्रश्न कोणी कोणाला विचारायचे नसतात आणि असल्या प्रश्नाला कोणी कुणाला उत्तरही देत नाही हेही जणू परंपरेनं ठरून गेल्यासारखं आहे। असो, पुजारी 5-6 निर्णय देवाच्या मूर्तीपुढे ठेवून त्यापैकी कुठला तरी एक निर्णय देण्याचं बंधन हा पुजारीच देवाच्या मूर्तीवर अक्षरशः लादतो आणि अखेर या सर्व प्रकारातून पुजाऱ्याच्या मनाला जसा वाटेल तसा अर्थ लावून तो पुजारी विशिष्ट प्रकारचा निर्णय देतो। पुजाऱ्यानं सांगितलेला तो निर्णय म्हणजे देवानं दिलेला प्रसाद किंवा कौल आहे अशी स्वतःची प्रामाणिक समजूत हे भाबडे भाविक लोक करून घेतात। वास्तविक इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की देवाचा कौल घेण्यासाठी फक्त 5-6 प्रकारचे पर्याय देवापुढे ठेवून त्यातून एक निर्णय देण्याचं बंधन पुजाऱ्यानं देवाच्या मूर्तीवर का लादावं? जे ठराविक 5-6 कारणं पुजारी देवाच्या मूर्तीवर लादतो, उदाहरणार्थ कुलदेवतेचा नवस फेडला नाही, मूळ पुरुषाचा कोप झाला, तिसरा पर्याय नातेवाईकाने किंवा शेजाऱ्यानं करणी केली, मुंजाची पिशाच्च बाधा, मरून गेलेल्या बाळंतिणीची भूतबाधा आणि 6वा कुलदेवतेचा रोष। या ठराविक कारणांपेक्षा इतर अनेक कारण प्रत्यक्षामध्ये असू शकतात किंवा असतातच। असं असताना देवाच्या मूर्तीनं पुजारी सांगेल त्या 5-6 कारणांपैकी एक कारण सांगावं असं देवावर बंधन घालण्याचा पुजाऱ्याला काय अधिकार आहे? वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की आपण ज्या देवाला कौल लावतो तो देव नसून प्रत्यक्षात दगडाची किंवा धातूची मूर्ती असते। ही देवाची मूर्ती प्रत्यक्षात बोलत नाही, सांगत नाही, हसत नाही, ऐकत नाही, उठत नाही, बसत नाही, चालत नाही, किंबहुना ती मूर्ती अक्षरशः काहीही करत नाही। प्रत्यक्षात अशी वस्तुस्थिती असताना ही देवाची मूर्ती पुजाऱ्याच्या सांगण्यावरून फक्त कौल देते असं अज्ञानी पुजाऱ्यानं सांगणं आणि त्याप्रमाणे तशी स्वतःची या भोळसट भाविकाने समजूत करून घेणं

निखालस हास्यास्पद नाही का? वास्तविक मला कौल लावा, मग मी तुम्हाला कौल देईन असं देवानं किंवा देवाच्या मूर्तीनं कधीही कुणालाही सांगितलेलं नाही. हा सर्व व्यवहार आणि खटाटोप केवळ अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन करण्यात येतो आणि देवाला मात्र या सर्व प्रकरणात नाहक गुंतवलं जातं. थोडक्यात देव कौल देतो किंवा प्रसाद देतो असं समजणं म्हणजे शुद्ध भ्रम होय. इथं एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, ती अशी की भारतीय समाजात बहुतेक लग्न आणि महत्वाची कार्य देवाचा कौल किंवा प्रसाद घेऊन केले जातात. ज्या अर्थी देवाचा कौल किंवा प्रसाद घेऊन ही लग्न आणि कार्य होतात त्या अर्थी ही सर्व लग्न आणि कार्य यशस्वी व्हायला पाहिजेत. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र जो अनुभव येतो तो वेगळाच असतो. लग्न होऊन 2-4 वर्षात मुली विधवा होणं किंवा सासरी मुलीचा छळ होणं किंवा सासरच्या लोकांनी मुलीला हाकलून दिल्यानं त्या माहेरी परत येणं किंवा काही विशिष्ट कारणांमुळे मुलीने आत्महत्या करणं अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. या सर्व विवेचनावरून जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत लक्षात ठेवला पाहिजे, तो हा की देव कौल किंवा प्रसाद देत नाही तर प्रसाद किंवा कौल देतो तो पुजारीच. देवाच्या मूर्तीचा कौल घेणं म्हणजे प्रत्यक्षात पुजाऱ्याचा सल्ला घेणं होय. आता सल्लाच घ्यायचा असेल तर तो या अशिक्षित अज्ञानी अंधश्रद्धाधीन पुजाऱ्याचा घेण्याऐवजी एखाद्या सुशिक्षित हुशार आणि सालस माणसाचं घेणं अधिक हिताचं ठरणार नाही का? सर्व संत आपल्याला आवर्जून सांगतात की ईश्वर आपल्या हृदयात आहे, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी. संत तुकाराम महाराज म्हणतात, देही असो निया देव वृथा फिरतो निर्दैव, देव असे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. या संदर्भात डॉक्टर मर्फींचं हे वचन चिंतनीय आहे. द नॉलेज ऑफ अ माइटी पॉवर विद इन यू विच इज केपेबल ऑफ ब्रिंगिंग टू पास ऑल युअर डिझायर्स गिव्ज यू इमेन्स कॉन्फिडन्स अँड अ सेन्स ऑफ पीस. गीतेमध्ये भगवान तेच सांगतात, ईश्वर सर्व भूतानाम हृदयशय अर्जुन तिष्ठती. म्हणून आपल्याच हृदयात प्रत्यक्ष वास करणाऱ्या देवाला आपण स्वतःच कौल लावणं चांगलं की मंदिरातील पाषाणाच्या किंवा धातूच्या मूर्तीला तो देव आहे अशी कल्पना करून पुजाऱ्यानं आपल्यासाठी कौल लावणं चांगलं? या प्रश्नाचं कोणीही सूज्ञ माणूस असंच उत्तर देईल की हृदयातील देवाला कौल लावणं निश्चितच इष्ट होय. आता इथं प्रश्न निर्माण होईल की हृदयस्थ देवाला आपण कौल लावायचा कसा? उत्तर असं, जेव्हा आपल्याला हृदयस्थ देवाला कौल लावायचा असेल तेव्हा आपण प्रथम डोळे मिटावेत, तोंड मिटावं आणि मनातल्या मनात काही काळ ईश्वर स्मरण करावं. नंतर जो प्रश्न देवाला विचारायचा असेल त्या प्रश्नाचं निश्चित स्वरूप शब्दबद्ध करावं. मग ज्याप्रमाणे आपण मित्राकडे किंवा काका मामा वडील किंवा अन्य जवळचे नातेवाईक यांच्याकडे एखाद्या प्रश्नावर त्यांचा सल्ला मिळवण्यासाठी विचारणा करतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या हृदयस्थ देवाला प्रश्न विचारून त्याच्याशी संवाद करावा. देवाला प्रश्न विचारण्यापूर्वी त्या प्रश्नाच्या संदर्भात आपण सांगोपांग विचार करावा. हे करत असताना हृदयस्थ देव आपल्या प्रश्नाला योग्य ते उत्तर निश्चित देईल अशी निष्ठा ठेवावी. साधारणपणे 15 मिनिटं देवाला प्रश्न विचारून त्याच्याशी संवाद करण्याचा प्रकार चालू ठेवावा. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान म्हणून किंवा आमच्या सामुदायिक उपासना यज्ञातील प्रार्थना म्हणून मग प्रापंचिक कार्याला लागावं. दिवसातून 3 आणि ही प्रक्रिया 2 आठवडे केल्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निश्चित मिळेल. ओम.

0: शांति शांति शांति।
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत। चिंतन

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 8:55 झाली आहेत.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्ज पर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
2: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली. त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्या शास्त्रज्ञ डॉक्टर के सी जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 ची तरुणांना न्याय आशादायी आणि समतापूर्ण जगा

0: त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
1: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
0: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
0: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मध्ये मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे, त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
1: ते टप्पे कोणते?
0: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काही पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशांमध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा पाचवा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
1: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
0: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे 3 टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या 3 टप्प्याची अशी वैशिष्ट्ये आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो, त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो. भारत साधारणपणे या 3 टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगाने वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रांसाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन, व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो. जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम

0: होतो तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नात मध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते. आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
0: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्या पाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयी सुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्व त्यांना पडलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यू दर होता, माता मृत्यू दर होता यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयी सुविधा आहेत या सोयी सुविधांमध्ये आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यू सुद्धा कमी झाला आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयी सुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारण.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यू दरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यू दरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय आहे हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काही आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारा स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो.

0: कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011ची जी काही जनगणना होती, या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025 पर्यंत अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025 सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते, तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आणि चीन हा 2 नंबरला आलं असलेलं आपल्याला दिसून येतो. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येते. हे जरी खरं असलं, संधी कशा प्रकारचे या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 67 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे, या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या, त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश, जो काही तरुण लोकसंख्या आहे, ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बल देणारे किंवा गती देणारे असणारे आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानं सुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून अशा स्वरूपाची आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला
1: नक्कीच फरक पडत
0: असलेला आपल्याला दिसून येतो. आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते. आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. 9:15 होत आहेत. प्रसारण करीत आहोत सांगली विशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, सांगलीतील रोटरी हॉल इथं जनस्वास्थ्य जीवन गौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगताहेत जनस्वास्थ्य परिवाराचे डॉक्टर अनिल मडके.
2: नमस्कार. जनस्वास्थ्य संघटन सांगली या आमच्या आरोग्य चळवळीला वाहिलेल्या संस्थेच्या वतीनं, जी संस्था गेली जवळपास 3 दशकाहून अधिक काळ सांगली, सांगलीचा परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रातला मोठा भाग व्यापून राहते, त्या संघटनेच्या वतीनं आम्ही या वर्षीचा म्हणजे 2026 1 जुलै हा डॉक्टर्स डे वेगळ्या पद्धतीनं साजरा केला. खरं तर आज वैद्यकीय विश्व, रुग्ण, नातेवाईक यांच्यातला नातेसंबंध आणि एकंदर वैद्यकीय विश्वाविषयी सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात निर्माण झालेली साशंकता या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय विश्व यांच्याबद्दलचा विश्वास पुन्हा एकदा लोकांमध्ये जागृत करण्यासाठी आणि ज्या ज्या व्यक्ती या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत त्यांनी एक वेगळी वाट आदर्शवादी घालून दिलेली आहे, अशा 75 ओलांडलेल्या सांगली जिल्ह्यातल्या आणि सांगली शहराच्या आसपासच्या ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान करायचं आम्ही ठरवलं आणि त्यांना जनस्वास्थ्य जीवन गौरव पुरस्कार द्यायचं आम्ही ठरवलं आणि तो कार्यक्रम आम्ही अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने आणि कौटुंबिक वातावरणात आम्ही साजरा केला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉक्टर तारा भावकर आणि ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक वैजनाथ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनस्वास्थ्य मंडळी, विशेषतः आकाशवाणीचे निवृत्त कार्यक्रम अधिकारी सुनील कुलकर्णी, शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आणि धन्वंतरी डॉक्टर महावीर अक्कोळे यांच्या सहकार्यानं जनस्वास्थ्य सर्वच मंडळी आम्ही एकत्र येऊन सांगली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात कार्यरत असलेले आणि जनमानसांमध्ये ज्यांनी उत्तम सेवा दिलेली आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर यांना आम्ही वेचून काढलं आणि अर्थात यामध्ये यांचा सन्मान करण्यासाठी ज्यांचा पहिला सन्मान केला ते मिरजेतले ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर जी एस कुलकर्णी, जे 93 वर्षाचे आहेत, स्वतः रुग्ण तपासतात, त्यांना पहिला हा पुरस्कार आम्ही प्रदान केला आणि तो करण्यासाठी आम्ही शिरोळच्या दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव दादा पाटील, जे निसर्गप्रेमी आहेत, पर्यावरण रक्षक आहेत आणि क्षारपड जमीन कमी करण्यासाठी ज्यांनी शिरोळ तालुक्यात यशस्वी

0: प्रयत्न केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला आणि पहिला पुरस्कार त्यांनी प्रदान केला. आणि यासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे लाभले होते, ते म्हणजे राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकरावबा पाटील बोरगावचे, जे उच्च शिक्षित आहेत, एमटेक आहेत, त्यांच्या उपस्थितीत हे सगळे पुरस्कार प्रदान केले. डॉक्टर जी एस कुलकर्णी सरांच्या बरोबर इतर जे 11 धन्वंतरी ज्येष्ठ, ते मिरजेचे ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर एस व्ही सोरटू सर, सांगलीचे धन्वंतरी ज्येष्ठ डॉक्टर व्ही व्ही दातार सर, सर्वजण ज्येष्ठ आहेत. याशिवाय डॉक्टर सुरेश उपायकर सर सांगलीचे, डॉक्टर अनंत दत्तात्रय जोग तासगावचे, डॉक्टर एम एस मोदी जतचे, डॉक्टर अशोक मुंजाप्पा किर्लोस्करवाडीचे, डॉक्टर विजय कोरे कवठे महांकाळचे, डॉक्टर मनोहर कबाडे आष्ट्याचे, डॉक्टर एस वाय कुर्णे शिराळ्याचे, डॉक्टर एम वाय पाटील आटपाडीचे आणि सांगली शहराजवळचे म्हणजे जयशिंगपूरचे डॉक्टर सुरेश पाटील सर. या सर्वांनी आपापल्या ठिकाणी अत्यंत उत्तमपणे काम केलेलं आहे, रुग्णांना अल्प मोबदल्यात सेवा दिलेली आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वांना आवर्जून आपल्या कुटुंबियांसह विशेषतः सहपत्नी यायला सांगितलं होतं, त्याप्रमाणे आम्ही सर्व या ज्येष्ठांचा सत्कार वेगळ्या पद्धतीने केला, त्यांना आसनस्थ केलं आणि सर्व पाहुणे मंडळी उभे राहिले, त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, त्यांना एकमेकांना मोत्यांचा हार अर्पण करायला सांगितला, त्यांना एक छान सन्मानपत्र जे डॉक्टर महावीर अक्कुळेंनी लिहिलेलं होतं त्यांनी त्याचं वाचन केलं हे प्रदान केलं, छान सन्मान चिन्ह प्रदान केलं. आणि दत्त शिरोळ कारखान्याहून गणपतराव दादांनी खास मोठे गुच्छ त्यांनी आणले होते, ते सर्वांना प्रदान करण्यात आले. आणि हा अत्यंत चांगल्या अशा वातावरणात हा सगळा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉक्टर जी एस कुलकर्णी सरांनी रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी डॉक्टरांनी आधी स्वतःची तब्येत सांभाळावी आणि जनसामान्यांनी आरोग्य सांभाळण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी यासाठी पण टिप्स दिल्या. आणि आजारांविषयी समाजात जागृती करणं महत्वाचं आहे याच्यावर त्यांनी भर दिली. माणिकराव बाबा पाटील यांनी आपल्या समाजात जे काही आजूबाजूला चाललेलं आहे त्यावर भाष्य केलं आणि अर्थात अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचं सांगितलं, कारण समाजासमोर आदर्श धन्वंतरी हे आले पाहिजेत आणि यानिमित्तानं सर्व हे ज्येष्ठ डॉक्टर्स सगळ्या प्रेक्षकांच्या श्रोत्यांच्या जनतेच्या समोर आले आणि त्याचं श्रेय त्यांनी जनस्वास्थ्य परिवाराला दिलं. गणपतराव दादा पाटील हे अध्यक्षस्थानी होते, त्यांनी या सर्व कार्यक्रमाबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला. त्यांनी अशा कार्यक्रमात सहभागी व्हायला मिळाल्याबद्दल त्यांनी जनस्वास्थ्याचे आभार मानले आणि अर्थात समाजामध्ये वैद्यकीय क्षेत्रात जे काही लोक चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केलं. रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, रुग्ण बनू नये यासाठी आपण सतर्क राहावं, आरोग्य सांभाळावं आणि अर्थात आपल्या आजूबाजूला जे काही प्रदूषण आहे ते पाण्याचं आहे, हवेचं आहे, अन्नाचं आहे आणि पुढे जाऊन मी म्हणेन की विचाराचं प्रदूषण आहे. आभासी जगामध्ये आपण फारच रमत चाललेलो आहोत, त्या आभासी जगापासून दूर होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये अंतर ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचं आम्हा जनस्वास्थ्य मंडळींना खूप प्रकर्षानं जाणवतं. म्हणूनच त्यातून हा एक प्रयत्न केला, मागच्या पिढीतले उत्तम डॉक्टर्स हे पुढच्या पिढीच्या समोर येण्यासाठी आमच्या पिढीने केला हा मला वाटतं एक प्रयत्न आहे. तर डॉक्टर्स डेला आम्ही जेव्हा हा सन्मान लोकांना प्रदान केला, जनस्वास्थ्य जीवन गौरव दिला, त्यामध्ये आम्हालाच एक मोठा आनंद झाला. या ज्येष्ठ मंडळींना आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो सन्मान करण्याचा सन्मान आम्हा जनस्वास्थ्य मंडळींना मिळाला हेच मनोमन वाटतं. धन्यवाद.
1: रसिक हो सांगलीत डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या मावळतीचे आकाश या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रकाशन सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगतायत डॉक्टर दिलीप शिंदे.
2: नमस्कार. नुकतेच 1 जुलै 2026 रोजी डॉक्टर्स डे निमित्त माझ्या मावळतीचे आकाश या पुस्तकाचे प्रकाशन राजमती कन्या महाविद्यालय नेमिनाथनगर सांगली येथे संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख

0: पाहुणे म्हणून व्यवस्थापन तज्ज्ञ दीपक करंजीकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था फाउंडेशन छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र वैद्य हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपादक विनोद सिरसाट यांनी प्रास्ताविक केले. पुस्तक प्रकाशनानंतर दीपक करंजीकर म्हणाले की वृद्धापकाळामध्ये मानसिक शुश्रूषेचे कार्य महत्वाचे आहे. वृद्धापकाळामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी भरण्याचे काम संवेदना वृद्ध सेवा केंद्रामार्फत होते आहे आणि त्यातील विविध अनुभव आपणास समृद्ध करणारे आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर नरेंद्र वैद्य म्हणाले की वैद्यकीय क्रांतीमुळे आपण नैसर्गिक मृत्यू होण्यामध्ये हस्तक्षेप करू लागलो आहे. सध्या वृद्धांची लोकसंख्या आणि आयुर्मान या दोन्हीमध्येही वाढ झाली असल्यामुळे वृद्धांची देखभाल व सेवा शुश्रूषेचे काम जिकिरीचे होऊ लागले आहे. संवेदना केंद्रासारख्या केंद्रामुळे वृद्धांची देखभाल आणि शुश्रूषा आस्थेनं आत्मीयतेनं केली जाते. त्यामुळे या पुस्तकातील अनुभव नक्कीच आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. मावळतीचे आकाश हे पुस्तक म्हणजे प्रेम विश्वास आणि सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांचे जतन करत अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची आस्थापूर्वक देखभाल व सेवा शुश्रूषा ही भूमिका उराशी बाळगून मी गेली 10 वर्ष संवेदना वृद्ध सेवा केंद्र चालवतो आहे. त्यामधील भले बुरे अनुभव या पुस्तकामध्ये व्यक्त केले आहेत. ते अनुभव निखळ आनंद देणारे आणि आत्मिक समाधान देणारे आहेत, तसेच ते अस्वस्थ करणारेही आहेत. त्यामुळे हे अनुभव तेथील आजी आजोबा, त्यांचे नातेवाईक आणि समाजातील हितचिंतक या सर्वांचे अनुभव आहेत आणि त्या अनुभवामुळे समाजावरच्या चांगुलपणाचा विश्वास वृद्धिंगत झाला आहे.
1: रसिको, सांगलीत मकरंद कुलकर्णी यांच्या आणीबाणी एक अन्याय पर्व या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तक प्रकाशन समारंभाविषयी आणि पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही लेखक ॲडव्होकेट मकरंद कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,
2: हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 26 जून शुक्रवार संध्याकाळी 6 वाजता पार पडला. हा सोहळा सुधीरदादा गाडगीळ आपले सांगली आमदार यांच्या उपस्थितीमध्ये झाला. त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक अशोकराव घारपुरे आणि अनिल रुईकर वकील हे दोघे जण उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये या दोघांनी या पुस्तकाबद्दल जो त्यांचा काही अनुभव येतो त्यांनी सांगितला. या पुस्तकामधल्या रचना, या पुस्तकामधली मांडली दिलेली माहिती ही त्यांना आवडली असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी मी अशी भूमिका मांडली की हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामागचा एक विशिष्ट हेतू आहे. मी स्वतः आणीबाणीमध्ये एक वकील नात्यानं खूप काम केलं. जे आणीबाणीमध्ये ज्यांनी सत्याग्रह केले ते सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्याखेरीज समाजवादी पक्षाचे 2 मोठे जुने जाणते कार्यकर्ते त्याच्यामध्ये होते. अशा सगळ्यांनी मिळून सांगलीमध्ये या आणीबाणीला विरोध करण्याचं व्रत हे अंगीकारलं. झालं असं की ज्यावेळेला आणीबाणी आली त्याला सुरुवातीला सगळ्यांना खूप बरं वाटलं, शिस्त येते, चांगली गोष्ट आहे. विनोबाजींनी तर त्याला अनुशासन पर्व असं म्हटलं. पण जसजसा काळ उलटत गेला तसतसं त्याचं भयावह स्वरूप समोर यायला लागलं. 4 जुलै रोजी सांगलीमध्ये 7 जणांना मिसाबंदी म्हणून अटक झाली. त्याच्यानंतर अनेकांना अटक झाली. देशभरात जवळजवळ या मिसा नावाखालती 30,000 लोक अटकेमध्ये ठेवले गेले. झालं असं पुढे

हे अटक संपणार केव्हा, हे काळपर्व संपणार केव्हा असा प्रश्न असताना घडलं असं की इंदिराजींच्या विरुद्ध जो निकाल झाला होता 12 जून 1975 साली, हा जो निकाल झाला होता त्या निकालाच्या बाबतीमध्ये संसदेनं एक निर्णय असा केला, एक कायदा असा पास केला की पंतप्रधान, स्पीकर म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि गव्हर्नर्स राज्यपाल यांच्या विरुद्ध कुठलीही क्रिमिनल केस, अगर कुठलाही दिवाणी दावा हा चालू शकणार नाही. त्यांनी केलेल्या ज्या काही कृती आहेत त्या सगळ्या कृतींपासून त्यांना इम्युनिटी म्हणजे पूर्णतः मुक्त ठेवलं गेलेलं आहे. आता ही जी अमेंडमेंट आली, ही अमेंडमेंट आणि त्याच्या पाठोपाठ इंदिराजी दुसरी अमेंडमेंट अशी गेली की पंतप्रधानांविरुद्ध केसच चालता कामा नये, मग जर का केस चालता कामा नये ह्याचा निकाल हा व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेनं इंदिराजींच्या विरुद्ध जो अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय झाला होता, ज्या निर्णयानं त्यांना बेकायदेशीरपणानं त्यांनी निवडणूक जिंकली असा निकाल दिला होता, तो निकाल देखील सुप्रीम कोर्टामध्ये रद्द ठरला. अशा तऱ्हेनं तो त्यांच्या विरुद्धचा निकाल रद्द ठरला, त्यामुळे त्यांचं पुढचं सगळं त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं. यासोबत आणखीन एक गोष्ट अशी घडली की ह्या केसमध्ये अनेकांनी रिट पिटिशन दाखल केले होते, 13 मिनिटात हेबियस

0: कोर्टाचा निर्णय झाला होता, ज्या निर्णयानं त्यांना बेकायदेशीरपणानं त्यांनी निवडणूक जिंकली असा निकाल दिला होता, तो निकाल देखील सुप्रीम कोर्टामध्ये रद्द ठरला. अशा तऱ्हेनं तो त्यांच्या विरुद्धचा निकाल रद्द ठरला, त्यामुळे त्यांचं पुढचं सगळं त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं. यासोबत आणखी एक गोष्ट अशी घडली की या केसमध्ये अनेकांनी रिट पिटिशन दाखल करते, त्याला म्हणतात हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस याचा अर्थ असा की जो कोणी हा माणूस आहे, ज्या माणसाला अटक केली आहे, त्याला कोर्टासमोर हजर करा, हा त्याचा अर्थ. आता हे जे हेबियस कॉर्पस पिटिशन होते, याच्यामध्ये सगळ्यांनी इमर्जन्सीला आव्हान दिलं होतं. इमर्जन्सीनं जे काही फंडामेंटल राईट्स, जे लोकांचे मूलभूत हक्क, हे पूर्णतः स्थगित केले, त्याला जे आव्हान दिलं होतं, असे सगळे मुद्दे होते. मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर निरेंडे म्हणजे तत्कालीन अटॉर्नी जनरल त्यांनी असं उपस्थित केला मुद्दा की अहो, जर का इमर्जन्सी आलेली आहे तर इमर्जन्सीमध्ये इमर्जन्सी योग्य की अयोग्य हे विचार करायचा अधिकार, ठरवायचा अधिकार कोर्टाला नाही आहे. तशी नुकतीच अमेंडमेंट केली आहे संसदेनं, संसदेनं केलेला कायदा सुप्रीम कोर्टाला मान्य करावा लागेल. अशा प्रकारे हे युक्तिवाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाले. शशिभूषण या दिल्लीच्या वकिलांनी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेतला. सरकारतर्फे महाअधिवक्ता म्हणजे निरेंडे हे होते, निरेंडेने त्यांची बाजू मांडली. एक प्रसंग मध्ये असा आला, एका न्यायाधीशानीच त्यांना व्यासपीठावरून प्रश्न केला की काय, जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्यानं एका निर्दोष माणसाला गोळी घालून मारले तर काय होईल? सामान्य माणसाला पोलिसाविरुद्ध तक्रार करायचा अधिकार आहे की नाही? FIR रजिस्टर होईल का? निरंडेने निक्षून सांगितलं की नो सर, हे होऊ शकणार नाही. यामुळे न्यायाधीश देखील स्तिमित झाले, पण दुर्दैवाने निकाल जो आला तो निकाल असा आला, हे सगळे हेबियस कॉर्पस पिटिशन्स रद्द केले गेले आहेत. अशा प्रकारची ही इमर्जन्सी होती. या सगळ्या काळाची आठवण आपल्याला राहायला पाहिजे, कारण भविष्यामध्ये पुन्हा पुढे लोकशाही स्वातंत्र्यावरती घाला येता कामा नये, एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद.
1: श्रोतो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

0: सांगली विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आज संध्याकाळी 6:30 हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात येईल. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय बाळे साळी पेरून घाऊ येतात वे उठा दी आणि माधव मिशनला जात फास्टात
2: दातासाठी एक नंबर
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
4: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपर निर्मा मैं सुपरमैन.
5: सचिन
4: मम्मी
5: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
6: वर्क फ्रॉम होम हाई सैलरी बस एक का क्लिक मध्ये. अरे वाह
7: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
8: जाणकार बना सतर्क रहा.
0: प्रसारित होत स्वरांजली
9: आकाशवाणी नागपूर केंद्र. प्रसारित करीत आहोत स्वरांजली.

0: श्रोते हो गीत ऐकण्यापूर्वी गीताविषयी कवयित्रीचे मनोगत।
1: नमस्कार। भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे। या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो। गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे। तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शाने शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो। जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो। म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे।

हो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथ संगत सहगायिका रूपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शेंडे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

स्वरांजली हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा. कार्यक्रमात सुरुवातीला संत गोरा कुंभार या नाटकातलं अजित कडकडे यांनी गायलेलं अशोकजी परांजपे.

श्रोतेहो, नाट्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकणार आहोत आकाशवाणी सांगली निर्मित कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला सोपं नसतं इतकं, यामध्ये आपत्ती व्यवस्थापनातील तृतीय पंथीयांचा सहभाग, शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत, त्यानंतर अथ योगानुशासनम या कार्यक्रमाचा भाग तिसरा, सहभाग प्रणती पिसे यांचा. तसंच आज संध्याकाळी 5:30 युवाणी या कार्यक्रमात लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, वादन, नृत्य अशा विविधरंगी कला जोपासणाऱ्या पन्हाळगड निकमवाडीच्या कलाकार रुचिका खोत यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला. तेव्हा कार्यक्रम ऐका युवाणी 5:30. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्रावरून नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा.

आताच आपण भाववंदन या नाटकासाठी राम गणेश गडकरी यांची रचना ऐकलीत. आवाज होता शरद जांभेकर यांचा. याबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 249.8 MHz अर्थात 1551 KHz वर FM बँडच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो 10 वाजलेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी रेडिओ मित्र संदीप तोरुपडे प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत भालू या चित्रपटातलं. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत विश्वनाथ मोरे यांचं आणि गीताला स्वर सुधीर फडके यांचा.

0: भालू या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: से सारे दाग चले जाएंगे
2: और मम्मी को पता भी नहीं चलेगा.
1: सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
3: सचिन
4: मम्मी
3: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
5: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
0: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जगदीश खेबळकर यांची गीतरचना, संगीत राम कदम यांचं. असला नवरा नको ग बाई या चित्रपटासाठी स्वर जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांचा.

0: वर्क फ्रॉम होम, हाई सैलरी, बस एक का क्लिक मध्ये। अरे वाह,
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेले शांताराम नांदगावकर यांचं गीत आम्ही दोघं राजाराणी या चित्रपटासाठी, संगीत राम लक्ष्मण यांचं।

अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनः प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35.

सर्वांचा प्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली. बालसभा

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत हीच खरी दौलत या चित्रपटातलं गीत, जगदीश खेबडकर यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं, आणि या गीताला स्वर महेंद्र कपूर, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर आणि उत्तरा केळकर यांचा.

चंगुमंगू या चित्रपटातल्या गीतापण ऐकल्यात. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत होतं अरुण पडवाल यांचं, आणि या गीताला आवाज होता सुरेश वाडकर, अपर्णा मयेकर आणि अनुपमा देशपांडे यांचा. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात. 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत महानायक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन.

0: व्यक्ती मेली म्हणून ध्येय मरत नाही, काळ सरत नाही, असे चेतनामय उद्गार काढून लाखो देशवासियांना चेतना देणाऱ्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जीवन कहाणी। महानायक, लेखक विश्वास पाटील, सादर करते डॉक्टर महेश केळुसकर, अभिवाचक प्रमोद पवार। महानायक भाग 243।
1: परवा कालीमाता स्वप्नात दिसलेली, तीही घाबरी घोबरी, घामानं डबडबलेली, कुंकुम तिलक विस्कटलेला, केसही वाऱ्यावर भिरभिरत होते, तिचे डोळे पाण्यानं डबडबलेले। नेताजी झोपेतून खडबडून जागे झाले। हा कसला जगावेगळा दृष्टांत! मां जननीने या जगाचा नुकताच निरोप घेतलेला, कदाचित त्यांच्याच आत्म्याला आपली सय झाली असेल। प्यार्या पिलासाठी वेडीपिशी झालेली घार, स्वर्गाच्या कडा तोडून स्वप्नांच्या पंखावरून आपल्या पराक्रमी बाळाच्या भेटीसाठी आली असेल। अलीकडे जीवाभावाच्या, प्रियजनांच्या आणि गुरुजनांच्या आठवणी पुन्हा पुन्हा का दाटून येतात? देशबंधू विठ्ठलभाई, रवींद्रनाथ टागोर सर्वांचेच भास कसे व्हावेत? त्यांनी भर रात्री स्वप्नांच्या हिंदुळ्यावर झुलत झुलत का सामोरं यावं? मां जननींच्या आठवणीने तर ते कमालीचे व्याकुळ व्हायचे। त्या चिठोरीवर मां या एका अक्षराशिवाय अन्य काही ओळी आपण लिहायला हव्या होत्या। उगाच कित्येकदा मां जननींचा भास व्हायचा, तू अडाणीच कसा राहिलास? मां या शब्दाशिवाय तुला काहीच कसं सुचलं नाही? असा प्रश्न मां जननी अनेकदा करायच्या। पण एकदा साखर झोपेत मां हळूच डोळ्यांच्या कडात अवतरल्या आणि त्यांनीच उत्तर देऊन टाकले, मां मां या एका शब्दाशिवाय तू दुसरं लिहिणार तरी काय होतास? वासरू हंबरत तेव्हा त्याचाही हुंकार एकच असतो, मां सुभाष तू तुझ्या ध्येयाची पाठराखण कर। मातेच्या त्या दृष्टांताने काळजातली रुखरुख दूर केलेली,

प्रीतम सिंगना नेताजी बोलले, माता पित्यांचं छत्र हिरावून घेताना त्या दयाघनानं माझ्यावर खूप अन्याय केलाय. बाबा गेले तेव्हा मी प्रवासात होतो आणि मा नाहीशा झाल्या तेव्हा युद्धभूमीवर. त्यांचं अंत्यदर्शन होण्याचं भाग्यही न लाभावं ना.

दुसऱ्या दिवशी कर्नल अजीज अहमद नेताजींसमोर पुन्हा येऊन उभे राहिले. ते काहीच बोलले नाहीत. कामाचं स्वरूप दोघांनाही माहीत होतं. नेताजी थोडे कष्टी मनाने बोलले, महम्मद दुराणी शेवटी एक हिंदीच मनुष्य आहे. अजीजचे डोळे चमकले. दीर्घ श्वास टाकत नेताजी पुढे म्हणाले, एका हिंदी मनुष्याला माझ्या हातून फाशी व्हावी हे माझ्या बुद्धीला पटत नाही. अजीज अहमद चिडले. समोर नेताजी आहेत याचं त्यांना भान राहिलं नाही. ते उखडले, सर इतकी गद्दारी करूनही जर महम्मद दुराणी तुम्हाला देशभक्त वाटत असेल तर त्याला मुक्त करायचा हुकूम द्या, आत्ता सोडतो. नेताजींचा आवाज थोडा कमी झाला. ते म्हणाले, त्याला मी माफी करणार असं समजू नका, द्या ती कागदपत्रे इकडे. नेताजींनी त्यावर कसलासा शिरा खरडला आणि गडबडीने सही केली. ते बोलले, अजीज त्याला फाशी देण्याचे स्पष्ट आदेश मी दिलेत, त्याची अंमलबजावणीही करा. परंतु पुन्हा एकदा नेताजी अडखळून बोलले, मी सेरेमबन सोडल्यावरच आदेश अंमलात आणा, कारण एका हिंदी मनुष्याचा मरणाच्या दारातील आकांत माझ्या कानांना सहन होणार नाही. अजीज अहमद यांची कठोर मुद्रा विरघळून गेली. नकळत त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते बोलले, नेताजी तुमचे विरोधक किती वेडे आणि भाबडे आहेत. ते तुमच्याकडे हुकुमशाह या नात्याने पाहतात, डिक्टेटर म्हणूनच तुम्हाला दूषण देतात. नेताजी अजीजकडे पाहतच राहिले. कर्नल अजीज यांचे शब्द उष्ण श्वासात ओलेचिंब होऊन बाहेर पडत होते. त्यांनी तिथेच नेताजींना सांगून टाकलं, डिअर नेताजी, यू कांट बी अ डिक्टेटर ऑफ इंडिया. नेताजी तुम्ही कदापिही हुकुमशहा बनू शकत नाही. तशी संधी पायाशी लोळून घेत आली तरी सुद्धा, कारण हुकुमशहा बनण्यासाठी जे मूलभूत गुण लागतात त्यांच्यापैकी तुमच्याजवळ काहीच नाही. अजीज खरंय रे ते, नेताजी बोलून गेले.

6 ऑगस्ट रात्री 12 वाजता नेताजी आपल्या मेजावर काम करत होते. तितक्यात भास्करन रेडिओ घेऊन धावत आले. युद्धाचे काही तातडीचे वृत्त असावे. नेताजींनी रेडिओ कानाला लावला. ते कमालीचे दुःखी कष्टी दिसू लागले. घडलेलं अघटित म्हणजे न भूतो न भविष्यती असं दुर्दैवी धक्कादायक वृत्त त्यांनीच नव्हे जगातल्या कोणीच ऐकलं नव्हतं. अमेरिकेने आपल्या B-29 या विमानातून जपानच्या हिरोशिमा या शहरावर एक अणुबॉम्ब टाकल्याचं ते वृत्त होत. त्याच्या महाभयंकर उष्णतेनं 13 चौरस मैलांचा परिसर भाजून निघाला होता. सुमारे 70,000 ते 1,00,000 लोक जळून कोळसा झाल्याची भीती रेडिओवरून पुन्हा पुन्हा व्यक्त केली जात होती. इतका मनुष्य संहार, तोही एका अणुबॉम्बची शिकार. कडवा संघर्ष करणाऱ्या जपानी जनतेला धडा शिकवण्यासाठीच अमेरिकेने हे 5वी पाऊल उचललेलं होतं. 4th दिवशी अमेरिकेनं नागासाकीवर असाच आणखी एक महाविध्वंसक बॉम्ब फेकला. त्याने 4.5 चौरस मैलांचा प्रदेश बेचिराख केला. 1,00,000 लोक ठार वा बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. जपानच्या पश्चिम किनाऱ्यावरील नागासाकी हे सुंदर बंदर, गडद निळ्या विस्तीर्ण सागरकाठी नटलेलं, त्याच्याच स्मशानभूमीमध्ये रूपांतर झालं होतं. नागासाकीच्या सुंदर चित्रावर अमेरिकेने गाढवाचा नांगर फिरवला. ते बेचिराख नगरी कशी दिसत असेल या कल्पनेनं नेताजी द्रवून गेले. त्यांच्या जीवाभावाचे अनेक हिंदी

तिचे तिथेच राहत होती, काय झालं असेल त्यांचं? हिरोशिमा आणि नागासाकीचा प्रसंग म्हणजे लढाऊ जपानचं कायमचं कंबर्ड मोडण्यातला प्रकार होता. अमेरिका, ब्रिटन, सुडाने चवताळलेले होते. याआधीही मित्र राष्ट्रांच्या फौजाने जपानमध्ये गेल्या 2-3 महिन्यात कार्पेट बॉम्बिंग तंत्र वापरून लाखो लोक मारले होते. तिराऊचींनी त्याचा साध्यंत वृत्तांत त्यांना ऐकवला होता, परंतु जगाला त्याची तितकीशी कल्पना नव्हती. आता तर युद्ध वणव्यात विध्वंसाच्या चक्रीवादळानं प्रवेश केला होता. अमानुष संहारानं जगभरातील मानवजात हादरून गेली होती. भविष्याच्या पोटात काय घडेल काहीच सांगता येत नव्हतं. 11 ऑगस्टला रात्री सिंगापूरहून मेजर जनरल कियानींचा तातडीचा संदेश आला, तात्काळ निघा, परंतु रात्रीचा प्रवास टाळा. अणुबॉम्बच्या धक्क्यानं जग हादरलं, विश्वाचे संदर्भ बदलले. सूर्यकुळाची साक्ष देणारे जपानचे लष्कर आणि सरकार गुडघ्यावर आले. रशियानं पूर्व आघाडीवर युद्ध प्रवेश केल्याचं वृत्त नेताजींना 9 तारखेला समजलं. आजवर अनाक्रमणाचा करार करून जपान आणि रशिया ही दोन्ही राष्ट्र परस्परांना भुलवीत एकमेकांचा अंदाज घेत होती. अणुबॉम्ब सारखे भयंकर क्षेपणास्त्र निर्णायक ठरलं होतं. जपान पुन्हा उभा राहू शकत नाही याचा पूर्ण अंदाज रशियाला आला होता. कालपर्यंत कुंपणावर बसलेला रशिया अचानक उडी मारून खाली उतरला. आपण किती जपान विरोधी आहोत हे सिद्ध करण्यासाठी मांचुरियातून रशियन फौजा पुढे झेपावू लागल्या होत्या. अमेरिका आणि ब्रिटनच्या मुकुटात विजेती राष्ट्र म्हणून सन्मानाचा तुरा खोवला जाणार. जेतेपणाच्या वाटाघाटीसाठी नवा पट मांडला जाईल. पटावरच्या फायद्यासाठीच रशियाला मित्र सेनेचा पुळका आलेला. 11 ऑगस्टची रात्र तर भयंकर गडबडीची. पुन्हा भास्करांनी आठवण करून दिली, तातडीनं निघा असा जनरल कियानींचा निरोप आहे. एवढी घाई कशासाठी? रशियाच्या युद्ध प्रवेशानं आमचं काय बिघडणार आहे? जग उलथपालत झालं तरी आम्ही आमचा मार्ग शोधू. दुसऱ्या दिवशी रात्रभर धांदल सुरूच होती. क्वालालंपूरहून इनायत काळजीने आले. पहाटे 2 वाजता सिंगापूरहून स्वातंत्र्य संघाचे 2 पदाधिकारी धावत आले. त्यांची मोटार पुढच्या होडापासून मागे डिकीपर्यंत पूर्णपणे धुळीने माखून गेली होती. अय्यर साहेब खुलासेवर बातम्या मिळवण्यासाठी इपोहला गेले. त्यांनी वृत्तपत्रांच्या कचेरीतून गॅली प्रूफे आणली. येणाऱ्या बातम्यांचे अध्ययन सुरू होते. खोलीत कमालीचे उकडत होते. नेताजींनी बुशर्ट काढलेला, पायातले लांब बूट आणि लष्करी तंग विजार अंगात तशीच होती. दारे खिडक्या उघड्या होत्या. वारा रुसलेला, उष्मा वाढलेला. सेरेमनीला अधिक काळ थांबण्यात अर्थ नव्हता. नेताजींनी पनांगहून राघवन आणि स्वामींना बोलावलं. इपोहून थिवी येणार होते. सर्वांनी पुढील व्यूहरचनेसाठी सिंगापुरात जमायचं ठरवलं. 2 दिवसांच्या प्रवासानंतर नेताजी सिंगापुरात पोहोचले. मेयर बंगल्याच्या गच्चीवर चर्चा सुरू होती. मेजर जनरल कियानी आणि हबीबुर रेहमान केव्हाचे नेताजींची वाट पाहत बंगल्यात तिष्ठत बसले होते. अय्यर, रावत तोंडावर पाणी मारून बैठकीत आले. जपानी बादशाही लष्कराचा निरोप घेऊन नेगीशी आले. त्यांचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता. नेताजींनी ठेवणीतला हुंकार दिला. सांगा नेगीशी, कोणती बातमी आणलीत? सांगायला जीभही वळत नाही सर. नेगीशी उभे थरकापले होते. औंढा गिळत मोठ्या कष्टानं ते बोलले. सर, जपाननं शरणागती पत्करली.

विश्वास पाटील लिखित महानायक या कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकत होता. अभिवाचक होते प्रमोद पवार. निर्मिती सहाय्य श्रीरमण देशमुख. सादर करते डॉक्टर महेश केळुसकर.

0: अमोल पटवर्धन यांनी गेलेल्या गीता पण ऐकल्यात.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashvani@gmail.com. sanglialakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: यानंतर ऐकूया अमोल कुष्टे यांनी गायलेलं गीत.

ಅವಳ ಮನೆ ಮೀ

0: तरी म्हणे बरेच दिसता तुमच्या यादीत माझे नाव कसे विसरता तरी म्हणे बरेच दिसता तुमच्या यादीत माझे नाव कसे विसरता
1: असू दे ग कैरे घातले तुझं लोणचं तुझ्या पासून बनले माझ रूप आहे आंब्याच रूप आहे आंब्याच गोड गोड चव माझी मी फळांचा राजा गोड गोड चव माझी मी फळांचा राजा
2: तेव्हा म्हणे केळे तुझी आहे फक्त उन्हाळ्यातच मजा उन्हाळ्यातच मजा मी आहे स्वस्त मी आहे मस्त वर्षभर करतात सारे मला फस्त सारे मला फस्त
1: पेरू

द्राक्षे बोरे चेरीची आली पिल्लावळ, द्राक्षे बोरे चेरीची आली पिल्लावळ।

पाहुणा म्हणून आलेला सांगे मग नारळ, तुमच्या सारखा नाही तरी नाव माझे श्रीफळ। गप्पा आता बंद करा, करा आता चळवळ, माणसांना सांगा फळे खाऊन येते बळ, फळे खाऊन येते बळ।

0: आत्ताच आपण ओंकार कुष्टे आणि सहकारी यांनी गायलेलं बालगीत ऐकलं. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

अमोल पटवसर यांनी गायलेली गीतं आपण ऐकल्यात. श्रोतेहो, याबरोबरच बालगीतांचा हा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 11 वाजलेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी रेडिओ मित्र संदीप तोरगडे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। गाता रहे मेरा दिल या संगीतमय कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते मी, तुमची मैत्रीण प्रेरणा। रसिक श्रोते हो, प्रत्येक शनिवारी आपण संगीतकार ओपी नय्यर यांच्या संगीतावर आधारित एक सुंदर मालिका ऐकतो आहोत, द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर। आज या कार्यक्रम मालिकेचा 15वा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहे, बरे का? रसिक श्रोते हो, संगीतकार ओपी नय्यर यांच्याविषयी बोलू तितकं कमीच आहे, तरीही या 15 भागांमधून थोडाफार का असेना आपल्याला त्यांचा एकूण प्रवास अनुभवता आला। अगदी काही काही प्रसंग ऐकताना तर आपल्या अंगावरती काटे उभे राहिले। सगळे प्रसंग कसे आपल्या डोळ्यासमोरून चलचित्राप्रमाणे तरळून गेले। रसिक श्रोते हो, ही जादू आहे खर तर सुंदर लेखनाची आणि त्याहून सुंदर निवेदनाची। या कार्यक्रम मालिकेचं सुंदर लेखन आणि निवेदन केलंय आमोद मराठे यांनी। रसिक श्रोते हो, मग वेळ कशाला दवडायचा बरं, लगेचच ऐकूया संगीतकार ओपी नय्यर यांच्या संगीतावर आधारित द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर या कार्यक्रम मालिकेचा 15वा आणि अंतिम भाग।
1: सर्व श्रोते रसिक मित्र मैत्रिणींना आमोद मराठेचा नमस्कार। संगीतकार ओपी नय्यर यांच्या संगीतावर आधारित ही मालिका आपण ऐकतो आहोत, द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर। रसिक मित्र मैत्रिणींनो, गेल्या काही आठवड्यापासून आपण संगीतकार ओपी नय्यर यांच्या चित्रपट संगीताचा प्रवास अनुभवत आहोत। गेल्या काही भागांच्या मध्ये आपण त्यांच्या लाहोर इथल्या लहानपणापासून ते मुंबई इथे आल्यानंतर नय्यर नावाची जादू कशी झाली हे बघितलं। 20 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये हुकुमाचा एक्का म्हणून राज्य केलं। त्यांनी सिनेसंगीताची शैली, रेकॉर्डिंगची पद्धत, पडद्यावरील नायकानुसार गायकाचा आवाज अशी कितीतरी स्थित्यंतर बघितली आणि पचवली। मुंबईच्या ज्या चंदेरी मायावी दुनियेमध्ये एका रात्रीत रंगाचा राव आणि रावाचा रंग होतो, तिथे 20-20 वर्ष टॉपवर राहणं हे सोपं नक्कीच नव्हे। त्यांच्या शिस्तशीर आणि वक्तशीरपणामुळं लोकांचे गैरसमज झाले असतीलही, पण नय्यर साहेब म्हणत, विनाकारण उशीर केला तर पैसा हा निर्मात्याच्या खिशातून जातो, त्यामुळे आपलं काम हे ठरलेल्या वेळेतच झालं पाहिजे। ज्या काळी शूटिंगसाठी अर्धा अर्धा दिवस उशिरा जाणं म्हणजे सुपरस्टार असल्याचं लक्षण मानलं जायचं,

त्याकाळी मय्यर यांच्या सकाळी 9 रेकॉर्डिंगचे दरवाजे 9:45 बंद केले जायचे. मग एखादा कलाकार येवो अथवा ना येवो, पैसा पेरा आणि पैसा उगवा अशा त्या मायावी नगरीमध्ये मय्यर साहेबांसह वेगळे पण उठून दिसायचं ते याच्यामुळे. या मालिकेच्या शेवटच्या भागाकडे आपण येत असताना मय्यर यांचं अजरामर असलेलं हे गीत आजच्या भागाच्या सुरुवातीला.

एक सहज आठवलेली गोष्ट म्हणजे 1968 आणि 1969 ही दोन वर्ष हिंदी चित्रपट संगीताच्या दृष्टीने खूप मोठे बदल घडवणारी होती. पहिली म्हणजे सुपरस्टार राजेश खन्ना यांचा उदय आणि दुसरी म्हणजे आर डी बर्मन यांच्या संगीताची प्रचंड लाट. खरं तर 60 दशकाच्या शेवटी शेवटीच पडद्यावरचे सुपरस्टार ठरवू लागले होते की गायक म्हणून त्यांना कुणाचा आवाज हवा आहे, अर्थातच किशोर रफी किंवा मुकेश यांच्याचपैकी. आणि या बदललेल्या ट्रेंडमध्ये किशोर कुमार यांनी नय्यर यांच्यासाठी गायलेली ही एक अप्रतिम रचना.

आणि यानंतर 1971 चा चित्रपट ऐसा भी होता है साठी एस एच बिहारी यांचे शब्द, आवाज आशा भोसले.

नय्यर यांनी शास्त्रीय संगीताचं औपचारिक शिक्षण जरी घेतलं नसलं तरी हार्मोनियम आणि पियानो ते अतिशय उत्तम वाजवत. कुठल्याही गाण्याचा मुखडा आणि अंतरा हे ते हार्मोनियमवर बनवत, तर इंटरल्यूड प्रील्यूड हे पियानोवर बसून ते स्वतः बनवत. कुठलंही औपचारिक शिक्षण नसताना हे कसं काय शक्य हे विचारलं असता नय्यर यांचं उत्तर असायचं, माझ्या हातात गाणं आणि समोर हार्मोनियम आला की गाण्याची चाल मला आतून सुचत असते. इसमें मेरा कुछ नहीं होता, ये सब मालिक की देन है.

भैय्यर यांनी रफी साहेब, किशोर कुमार, आशा भोसले, शमशाद बेगम, गीता दत्त यांचा आवाज तर अगदी नियमितपणे वापरलाच. अगदत तलत महमूद यांची तीनच गाणी, पण तीनही अप्रतिम. आजच्या भागाची सुरुवात आपण मुकेश यांच्या गाण्याने केली होती. यानंतर चित्रपट एक बार मुस्कुरा दो साठी पुन्हा एकदा मुकेश आणि आशा भोसले.

नय्यर यांच्या मुंबईतल्या सुरुवातीच्या चित्रपटांच्या मध्ये किशोर कुमार यांच्या आवाजातली अनेक गाणी होती. तो काळ किशोर कुमार यांच्यासाठी देखील अजून नवाच होता. किशोर कुमार अजून किशोर कुमार हे झाले नव्हते. आणि नंतर 1970 दशकात तर एक वेळ अशी आली की किशोर कुमार यांच्या नावाला पर्याय नव्हता. किशोर यांच्या ज्या गाण्यानं 1971 अक्षरशः धुमाकूळ घातला होता ते गाणं यानंतर. आपण रॅप वगैरे शैली आजच्या काळामध्ये ऐकतो, ह्या गाण्याची शैली देखील काहीशी तशीच आहे. आणि गाणं असं अफलातून की ऐकणाऱ्याच्या तोंडून आपसुकून निघून जातं, वा किशोरदा क्या बात है, जियो जियो ओ.

रसिक मित्रमैत्रिणींनो, आपल्या मालिकेच्या समारोपाचं हे गीत. समारोप कशाचाही असो, मालिकेचा, प्रवासाचा, एखाद्या समारंभाचा, समारोपाचा प्रसंग नेहमीच निरोप देणाऱ्या आणि निरोप घेणाऱ्या दोघांच्यासाठी अतिशय भावनाशील असतो. अशा प्रसंगी शब्दाचा आधार हा लंगडा ठरतो, गळा दाटून येतो आणि डोळे बोलू पाहतात. आणि मग हा समारोप एखाद्या नात्याचा असेल तर मग तिथे एखाद्या कवितेचा जन्म होतो. मनातील ज्या भावना जगाला ओरडून ओरडून सांगता येणार नाहीत, त्या सगळ्या कवितेच्या चार ओळीतून झरून जातात. जगरहाटेच्या व्यवहाराला पर्याय नसतो म्हणून पुढे जावेच लागते. पण नंतर एखाद्या प्रसंगी कधीतरी ती कविता आठवते, त्या कवितेतून उमललेलं गीत आठवतं, अजूनही एकमेकांना विसरलो नाही आहे याची जाणीव नव्यानं होते. एक आशेची ज्योत पुन्हा कुजबुजते. अजूनही नाही विसरू शकलो एकमेकाला. फक्त काळजातला तुझ्या नावाच

श्रोतेहो, आत्ताच आपण हे शेवटचं गीत ऐकलं त्या गाण्या अगोदर निवेदन सुद्धा खूप सुंदर असं आपण ऐकलं. हे निवेदन आपल्या काळजाला कुठेतरी जाऊन भिडतं, कारण संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावरती 15 भागांमध्ये आपण हे सगळं कसं बरं ऐकू शकलो ही खरी किमया आमोद मराठे यांची आहे. सुंदर लेखनातून आणि उत्कृष्ट निवेदनातून आमोद मराठे यांनी संगीतकार ओ पी नय्यर यांचा संपूर्ण प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा केला आणि जुन्या नव्या गाण्यांचा नजराणा आपण अगदी मनमुराद ऐकला. खरंच या कार्यक्रम मालिकेचा अंतिम भाग अर्थात 15 भाग आत्ताच आपण ऐकला. संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित ही मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रसिक श्रोते हो, खूप काही बोलायचं आहे पण वेळ आपल्याला कमी पडतोय, त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण थांबूया. पुन्हा भेटूच आणखी एखादा नवा विषय घेऊन नव्या जुन्या गाण्यांसोबत आणखी एका बहारदार कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला या कार्यक्रमामधून आता रजा द्या. नमस्कार.

0: गाता रहे मेरे दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन

कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

आताच आपण संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं प्रकाश बोंगाडी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं केदार पंडित यांचं. भावाधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. श्रोते या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत हेमंत अलस्कर यांची गीतरचना, संगीत श्रीकृष्ण चंद्रात्रे यांचं आणि या गीताला आवाज महालक्ष्मी अय्यर यांचा.

आताच आपण मिलिंद जोशी यांनी गायलेलं उज्ज्वला अन्नछत्र यांचं गीत ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीय पंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय पंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजवर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांच्याशी तेजा दुर्वे.

0: कांबळे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं, पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे, त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे या बचाव पथकाच्या सदस्य शिवानी गजबर आज आपल्या सोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
2: थँक्यू, खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
1: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर या दलाचे एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
2: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते, म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं, सध्या आम्ही पुणे विभागाची सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्ष लागले होते की तुमची एक टीम बनवू, पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो. कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ऍक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता, पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्यात शिल्लक असेल तरी थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21-22 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापूर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
1: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाहीये.
2: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल. पुन्हा या समाजाला आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत, आम्ही कुठलाही लिंगभाव, धर्मभेद, जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो

0: भविष्यकाळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
1: खरंय, आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागते. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होतंय की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
0: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेले आहेत. खूप जणी शिकलेले आहेत. माझं शिक्षण पाहायला गेलं तर मी 7वीत घर सोडलंय. 8वीपासून मी एकटी राहते. मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी BSc बॉटनी झालीये. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मास्टर्स झालीये. आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhD पण ऍडमिशन टाकते. मला आवड आहे शिक्षणाची. ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेला आहे. मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
0: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90-99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली. त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणे असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं. मी त्याच्यावर भर देते आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत. आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते. प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी, ज्याला माहितीच नाहीये, तरी पण कुठेतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्ट मध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्यात जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
0: वाईट ह्या गोष्टीचं वाटत. आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात. एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचं 10 रुपये काढून काउंटरला ठेवत. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको. असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं ते रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडे ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात. शहरातले निम्मे लोक आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली यात माणसाचं निम्मा समाधान असतं. मग मला ते म्हणायचं अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला. जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्स घेतले पाहिजेत. शासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे, ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्या.
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही.
1: बरोबर.
0: आणि 2-2 लाईफ जगलेत आम्ही. त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला. सरकार मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या.

0: जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो. फक्त आम्हाची पद्धतीमुळे रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचा एक वेगळा वळण दिलेला आहे
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात तेवढं पण नाही आहे. खूप चांगलं आहे, लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात. तर त्या माध्यमातून माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते असतील एक दोघी चौघींच्या मुळे पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा, आता प्रत्येक समुदायात आहे. नॉर्मल कम्युनिटीत समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही? बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झालं,
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाहीत. त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरात ना मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातून केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे. शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आणि आपण फक्त कोणीतरी बोललं मोटिवेशन 10 मिनिटापुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असतं, या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणते अजाणतेपणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे. पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे. समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिक दृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली? आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
0: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळेजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईंनी असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं. आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, एकदा दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
1: अरे वा.
0: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असा तर वाटलं की बाबा चला म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. आता आम्ही ठरवलंय की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथे ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
1: अगदी.
0: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळे शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टर मध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
1: आतापर्यंत समाजाचा दृष्टिकोन

0: असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं. पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवन रक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीये आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटत?
1: समाजामध्ये असणारा स्टेरोटाईप,
0: हा,
1: त्यानंतर स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन सिन्स क्लास 5 वर्षापासून कमी झालंय, स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची, म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सामावून घेतलं पाहिजे. लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आतापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीजमध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाज व्यवस्थेने केलं. 15 एप्रिल 2014 सुवर्ण काळ उगवला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 पुन्हा ऍक्ट आला आणि 20 त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाही आहे की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत मला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्याय देवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढे आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना राणी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई आहे त्या ठिकाणी, अमोल ताई म्हणून आहेत, म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नायकजी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले, ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनाने केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो, 25,000 पासून 2,00,000 पर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण इतकं की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2,00,000 असं लोन देतो, 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएटिव्ह आपण घेतोय. आणि नक्कीच एक मी कल्याणकारी मंडळाचे सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सह उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सान्वी जेठवाणीजी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्या मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आहे. आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता हे समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल. आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक

जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागांनी करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा. त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टी

0: तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात, स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे? म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
1: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठे बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटले काम करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं. पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडे कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडे होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सहीने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
0: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक, बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच, कुठेच कमी नाही आहे. मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटते की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
1: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीने माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी, जे कोण ट्रान्समेंट बंधू असतील, त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात, त्या सगळ्या वाटचालीस शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला, त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं हे आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना. धन्यवाद.

0: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
1: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतरं घडत असतात.

मूलतः जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षानंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थान बदल होतो. म्हणजे आई वडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHO नुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30-40 मिनटं किंवा आठवड्यातून 150 मिनटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6-7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख हो. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व

नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल ऍड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून समाचार.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत राम कदम.

गीतभार या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली ना धो महानोर यांची रचना. संगीत आहे आनंद मोडक यांचं आणि चित्रपट आहे एक होता विदूषक.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं पिंजरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार होते जगदीश केबुडकर आणि संगीत राम कदम यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील आर्या आंबेकर यांनी गायलेलं गीत. रचना गुरु ठाकूर यांची आहे, संगीत अजय अतुल यांचं आहे आणि ऐकूया चंद्रमुखी या चित्रपटातील गीत.

गीतबहार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 ठाणे पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. सुरुवातीला 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35

कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र वाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग एथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झोन

0: भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झोन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025च्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त, विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचार विनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3रा बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्र

0: तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असं गडकरी यांनी सांगितलं. इराण ब्राझील दक्षिण आफ्रिका चीन संयुक्त अरब अमिरात इजिप्त इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्य सैनिक विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते असं शहा यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं एक गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार उत्तर प्रदेश आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब अरुणाचल प्रदेश गांगेय पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश उत्तराखंड लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं आंध्र प्रदेश मध्य प्रदेश तेलंगणा कर्नाटक ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी कराईकल पश्चिम मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3रं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 4 जणांचा मृत्यू, 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखी 2 जणांना अटक, आरोपींची संख्या 12. ठाण्यात कंटेनर रिक्षावर कोसळून चालकासह 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. ठाणे पोलिसांकडून 39 कोटींचे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट. ठाणे जिल्हा मतदार यादीचा

0: विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर, बीएलओंकडून घरोघरी भेट देण्याचा उपक्रम सुरू आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीतू चौरे.
1: ठाणे जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे 4 जणांचे बळी गेले आहेत. यात भिवंडीत एका लहान मुलासह 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. ठाणे शहरात झाड पडून एका पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 10 जुलै रोजी ठाण्यातील ब्रह्मांड भागात एका घराचा काही भाग कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर एका महिलेसह 2 जण जखमी झाले. गेल्या 10 दिवसांमध्ये ठाणे शहरासह परिसरात 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालं तर एका मुलीसह 3 जण जखमी झाले. याच दरम्यान मुंब्रा आणि भिवंडीतील अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भिवंडीतील टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली. या दोघांच्या अटकेमुळे पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आता 12 पोहोचली आहे. सुरुवातीला हरियाणाच्या धीरज सिंग तसंच बिहारच्या राजीव शाव आणि आकाश कुमार सरोज कुमार अशा तिघांना भिवंडीतील कोनगाव मधून अटक झाली. त्यानंतर कपिल दहिया याला हरियाणा मधून तर उत्तर प्रदेशातील संजय कुमार शर्मा याच्यासह तिघांना ताब्यात घेण्यात आलं. याच तपासात मिथुन कुमार सिंग याच्यासह चौघांना अटक झाली. त्यापाठोपाठ शुक्रवारी यात आणखी 2 अटक झाल्याची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त यांनी दिली. ठाणे ते घोडबंदर मार्गावर भीषण अपघातात रिक्षा चालकासह 2 मृत्यू झाला असून 1 गंभीर जखमी झाला आहे. एका पादचारी महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे 29 टन रसायनाने भरलेला कंटेनरचा मागील टँकर रिक्षावर कोसळला. या अपघातात रिक्षा चालक शरद पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ठाणे जिल्ह्यात 3 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या दरम्यान केंद्रस्तरीय बीएलओ अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पात्रता तपासणार आहे. त्यासाठीचे गणना प्रपत्रही ते भरून घेणार आहे. सर्व मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील 74,50,000 मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. एकही पात्र मतदार सुटणार नाही हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिली. आणि गेल्या 3 वर्षात ठाणे शहर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 112 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 29,03,00,000 सुमारे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच दिली. नवी मुंबईतील तळोजा MIDC मधील नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्या आदेशाने ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेल्या पीक कर्जावर 2,00,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
0: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. दुपारचा 1:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अंजली विघ्ने यांनी गायलेलं एक पारंपरिक गीत.

भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. दुपारचा 1:55 झाली आहे. पुनःप्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: लागतात आणि संपूर्ण सृष्टी नव चैतन्य लेते. अगदी बळीराजालाही आनंद होतो. धरित्रीला भेटीची ओढ लावणारा हा पाऊस अखेरीस जेव्हा येतो तेव्हा सगळ्यांना आनंदित करून जातो. त्याचं बरसणं नुसतं वेड लावतं प्रत्येकाला. बघा ना, ह्या पहिल्या पावसाचा आनंद हा किती विलक्षण असतो नाही. हेच चित्रण आपल्या कवितेत रंगवलंय ते खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी. बहिणाबाई मात्र स्वतः निरक्षर होत्या, पण निसर्गातल्या आणि संसारातल्या बारीक बारीक गोष्टी टिपण्याचं सामर्थ्य हे बहिणाबाईंकडे होतं. ते एका देवदत्त देणगीसारखं. त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या याच कविता लिहिल्या, संकलित केल्या आणि संग्रहित देखील केल्या. ह्या कविता जेव्हा ते आचार्य अत्र्यांकडे घेऊन गेले तेव्हा स्वतः अत्रे देखील म्हणाले होते, हे तर बावन कशी सोनच आहे. ऐकूया बहिणाबाईंची अशीच एक कविता. आला पहिला पाऊस, आला पहिला पाऊस, शिपडली भुई सारी धरित्रीचा परमय, माझं मन गेलं भरी. आला पाऊस पाऊस, आता सरी वर सरी, शेत शिवार भिजले, नदी नाले गेले भरी. आला पाऊस पाऊस, आता धूम धडाख्यान, घर लागले गयाले, खारी गेली वाहीसन. आला पाऊस पाऊस, आला ललकारी ठोकत, पोर निघाले भिजत, दारी चिल्लाया मारत. आला पाऊस पाऊस, गडगडाट करत, धड धड करे छाती, पोर दडाले घरात. आता उगू दे रे शेत, आला पाऊस पाऊस, वरे येऊ दे रे रोप, आता फिटली हाऊस. येता पाऊस पाऊस, पावसाची लागे झडी, आता खारे वडे भजे, घरा मंदी बसा दडी. देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास, दैवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास. श्रोते हो, बहिणाबाई आपल्या ह्याच कवितेत म्हणतात, उन्हाळ्याच्या तडाख्याने तप्त झालेली भूमी चातकासारखी पावसाची वाट बघत असते, आणि मग एकदा का तो वरुण राजा आला की सारी भूमी शांत होते, आणि ती शांत झाली की या भूमीची लेकर म्हणजे सगळी मानवसृष्टी देखील मनातून शांत होते. कोरड्या ठाक पडलेल्या नद्यांना जिवंत स्वरूप येतं, शेती फुलू लागते, डोलू लागते. अहो पाऊस येतो तोच मुळी वीज आणि ढगांची ललकारी करत. तो आला रे आला की पहिल्या पावसात भिजायचा आनंद घरातली सगळी पोरं घ्यायला जातात, पण त्याचा गडगडाटच इतका प्रचंड होतो की त्या आवाजानं काळजात धस्स व्हायला होतं. पण हा पाऊस आला की शेतकऱ्याचं मात्र एकच मागणं असतं, आता तरी नीट पीक येऊ दे, ते बहरू दे. श्रोते हो, पहिला पाऊस पडला की भजी आणि वडे खाण्याची एक वेगळीच मजा असते नाही, तीही मजा बहिणाबाईंनी ह्या कवितेमध्ये लिहिली आहे. आणि मग हा पाऊस म्हणजे नेमका काय आहे, तर बहिणाबाई ह्याचं इतकं सुंदर वर्णन शेवटच्या कडव्यात करतात. त्या म्हणतात, देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस. देवा हा पाऊस म्हणजेच परमेश्वराच्या डोळ्यातले अश्रूच आहेत जणू. दैवा तुझा रे हरास म्हणजेच देवाची ही जणू देणगीच आहे. जीवा तुझी रे मिरास आणि माणसासाठी हा पाऊस म्हणजे एक प्रकारचं जीवनदानच आहे. श्रोते हो, खरं तर हे पहिल्याच पावसाचं वर्णन आहे, पण तेही किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री बहिणाबाई यांच्या पहिला पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षर रसिके या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं. दुपारचे 2 वाजतात. आता ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. गोड्या पाण्याच्या साठ्यामध्ये नद्या, सरोवर, लहान मोठे तलाव, तळे, डबकी हे नैसर्गिक साठे तसेच

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयत्री बहिणाबाई यांच्या पहिला पाऊस मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो पहिला पाऊस म्हणजे नुसता आनंद. धरणी अगदी तृप्त होते. ओढ्यांना नद्यांना झरे फुटा

0: माणसाने मुद्दाम तयार केलेले जलाशय या सर्वांचा समावेश होतो. याशिवाय सध्या बरेच शेतकरी जमिनीवर लहान लहान तळी करून मत्स्य शेती आणि कोळंबीची शेती करत आहेत. मत्स्य शेती करायची असल्यास योजनापूर्वक वाढ करण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण करणे आणि अशा परिस्थितीत योग्य प्रमाणात मासे सोडून त्यांना योग्य असे पूरक अन्न देणे जरुरी आहे. कारण शास्त्रीय पद्धतीने मत्स्य शेती केली तरच अपेक्षित उत्पन्न मिळू शकतं आणि फायदेशीर ठरतं. कारण कमीत कमी जागेत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मासे मिळवणे हा मत्स्य शेतीचा मुख्य हेतू असला पाहिजे. यासाठी मिश्र मत्स्य शेती केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो. सध्या मिश्र मत्स्य शेतीचे तंत्र विकसित झाले असून यात एकाच वेळी 6 जातीच्या मासळ्या वाढवता येतात. यात कटला, रुडुगल या देशी मासळ्यांची वाढ, सायप्रिनस, सिल्व्हर कार्प, ग्रास कार्प या विदेशी जाती बरोबरच चांगल्या प्रकारे होते. कारण या जातीची राहण्याची सवय, खाद्य आणि प्रजनन पद्धत वेगळी आहे. यापैकी कटला हा तलावाच्या पृष्ठभागाजवळ चरणारा प्राणी आहे, तर सिल्व्हर कार्प हा वनस्पती पृष्ठभागावर प्लवंगावर उपजीविका करतो. रोहू आणि ग्रास कार्प पाण्याच्या मधल्या भागात राहतात, तर मृगल आणि सायप्रिनस तळाशी राहतात. त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारच्या अन्नाचा जास्तीत जास्त उपयोग होतो. मत्स्य शेती करण्यासाठी चिकणमाती आणि गाळ यांचं प्रमाण 50% जास्त असलेली जमीन निवडावी. जमिनीतून फारसं पाणी झिरपून जाऊ नये यासाठी खोदकाम करण्या अगोदर निवडलेल्या जमिनीत 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असे प्रायोगिक खड्डे करून पाणी झिरपण्याच्या प्रमाणाची नोंद घ्यावी. जमिनीचा आम्लता निर्देशांक 6.5-9 असावा, कारण अशा जमिनीची उत्पादकता समाधानकारक असते. जमिनीची निवड केल्यानंतर 0.1 हेक्टर ते 0.4 हेक्टर क्षेत्राचे 1.5-2 मीटर खोलीचे खोदकाम करावे. पाण्याच्या पातळीवरील मोजमापाप्रमाणे लांबी रुंदीचे प्रमाण शक्यतो 2:1 किंवा 3:1 असावे. अशा तळ्याचा खोदकाम खर्च प्रति हेक्टरला 2,50,000 रुपये अपेक्षित आहे. पण हा खर्च खोदकाम करण्याच्या पद्धतीवर कमी जास्त होऊ शकतो. तळ्याचं खोदकाम झाल्यानंतर 1.5-2 मीटर पाणी भरून मत्स्य बीज सोडण्याची पूर्वतयारी करावी. अधिक उत्पन्न येण्यासाठी तळ्यामध्ये प्रति हेक्टरी 2,000 किलो ताजे शेण, 280 किलो युरिया, 280 किलो सुपरफॉस्फेट वर्षभर विभागून देणे आवश्यक आहे. तसेच आम्लता निर्देशांक स्थिर राहण्यासाठी परिस्थितीनुसार चुना टाकणे आवश्यक आहे. मत्स्य बीज सोडण्यासाठी तळ्याची पूर्वतयारी झाल्यानंतर निरनिराळ्या जातीच्या पिलांची प्रमाणबद्ध साठवण करावी. आपल्याकडे सर्वसाधारण कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस या जातीचे बीज सहज उपलब्ध होऊ शकते. सर्व मासळ्यांची मिळून 5,000 ते 7,000 बोटुकली प्रति हेक्टर प्रति वर्ष सोडावी. मासळी पिले सोडल्यानंतर त्यांची समाधानकारक वाढ होण्यासाठी गहू, तांदूळ यांचे कुकुस आणि शेंगदाण्याची ढेप यांचं एकास एक मिश्रण करून वजनाच्या 2 ते 3% दररोज पूरक खाद्य खातील. ठेवलेलं पूरक खाद्य शिल्लक राहत असेल तर त्याचं प्रमाण कमी करावं. पाण्याचा रंग अति हिरवा होऊन पाण्यावर तवंग येत असेल तर पूरक खाद्य काही दिवस देऊ नये. मासळीचं संवर्धन करत असताना मासळ्यांचा थवा एकत्र येऊन पाण्याच्या पृष्ठभागाजवळ तोंड काढून हवेतील ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करत असेल तर पाण्यात प्राणवायूचं प्रमाण कमी झालं असं समजावं आणि ताबडतोब ताजं पाणी सोडावं किंवा पाण्यात जाऊन पाणी ढवळावं, म्हणजे प्राणवायूचं प्रमाण वाढेल. सर्वसाधारणपणे 8 ते 12 महिने संवर्धन केल्यास माशांची प्रतिमासा 800 ते 1,000 ग्रॅम पर्यंत वाढ होते आणि प्रति हेक्टरी 5,000 किलो उत्पन्न मिळू शकतं.
1: कृषीवाणीचे पुनःप्रसारण आपण ऐकले. विषय होता मित्र कीटक आणि वाचक स्वरता स्वप्निता शिंदे. दुपारचे 2:05 झाली आहेत. आरोग्य मनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.

0: आजच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडी मध्ये पेशंट्स विचारतात की डॉक्टर साहेब याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का. तर हो, याच्यावर उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की बाबा पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषधं देऊन त्याला काढण्याचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिलाय, नाही तर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनी चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाईड करतो.
0: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
1: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आले आहे. लेझरचे ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवे मधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एंडोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तो पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे ह्या आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून करण्यात आलं. दुपारचे 2:10 झाले आहेत. आता पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण एक कचरा

0: आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात. त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं. कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतलेत. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हेमा मालिनी अरुण कुमार यांचं गायन आपण ऐकलं. राग होते बावली, कल्याणी आणि केदारम. त्यांना व्हायोलिन साथ केली होती शरद मुरली यांनी आणि मृदंगम साथ होती दक्षिण मूर्ती यांची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ

0: स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे, मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155 चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंड सोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रं दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, दुपारचे 3:10 होत आहेत. अस्मिता वाहिनीचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान आमच्या DTH वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता.

0: पढ़िए आज की ताजा खबर कराची एक्सप्रेस के बारे में।
1: साथियों

कर सोता अगर ये काम तुम लोग करना फिरंगी रात से टक्कर

मध्यम लहरी 239°, अर्थात 1251 kHz, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. श्रोते हो, नमस्कार. या प्रसारण सभेत मी तुमच्याबरोबर आहे दीपा तेलंग. सभेच्या सुरुवातीला प्रासंगिक या सदरांतर्गत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकूया. वाचक स्वर आहे धनश्री केरीपाळे यांचा.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या प्रासंगिक या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आजचा विषय आहे जागतिक लोकसंख्या दिन। दरवर्षी 11 जुलै हा दिवस जगभरात जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो। या दिवसाचा औचित्य साधून वाढती लोकसंख्या, तिच्यामुळे निर्माण होणारी आव्हानं, कुटुंब नियोजनाचे महत्व, महिलांचे आरोग्य, शिक्षण, शाश्वत विकास आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी या विषयांवर जागरूकता निर्माण केली जाते। मित्रांनो, लोकसंख्या ही कोणत्याही राष्ट्राची संपत्ती असते। देशाच्या विकासात माणसाचं योगदान सर्वात महत्त्वाचं असते। कुशल, निरोगी, शिक्षित आणि उत्पादक लोकसंख्या ही राष्ट्राच्या प्रगतीचा पाया असते। परंतु जेव्हा लोकसंख्या वाढीचा वेग हा उपलब्ध संसाधने, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या वाढीपेक्षा अधिक होतो, तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात। आज जगाची लोकसंख्या 8 अब्जांचा टप्पा ओलांडली आहे। विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा आणि जीवनमान सुधारल्यामुळं आयुर्मान वाढलेला आहे, मृत्यूदर कमी झालेला आहे। ही सकारात्मक बाब असली तरी त्याचबरोबर लोकसंख्येतील वाढीचं योग्य नियोजन करणं तितकंच आवश्यक झालेलं आहे। भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशा

पैकी एक देश आहे. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे. ही लोकसंख्या योग्य शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधीशी जोडली गेली तर ती देशासाठी मोठी ताकद ठरू शकते. परंतु नियोजनाचा अभाव असेल तर हीच वाढ अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. श्रोतेहो, वाढत्या लोकसंख्येचा सर्वप्रथम परिणाम हा नैसर्गिक संसाधनांवर होतो. पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी, शेतीयोग्य जमिनीवरील दबाव, जंगलांचे कमी होणारे क्षेत्र, ऊर्जा वापरातील वाढ आणि पर्यावरणीय असंतुलन या समस्या अधिक तीव्र होतात. शहरांकडे होणारं स्थलांतर वाढल्यामुळे झोपडपट्ट्यांचा विस्तार, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि नागरिक सुविधांवरील ताणही वाढतो. आरोग्य क्षेत्रातही अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अधिक लोकसंख्येमुळे रुग्णालयांवर ताण वाढतो. प्रत्येक व्यक्तीपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणं कठीण होतं. माता आणि बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक कुटुंबाने नियोजनपूर्वक आणि जबाबदारीने निर्णय घेणे आवश्यक आहे. याच ठिकाणी कुटुंब नियोजनाचं महत्त्व अधोरेखित होत आहे. कुटुंब नियोजन म्हणजे केवळ संतती मर्यादित ठेवणं नव्हे तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य, शिक्षण, पोषण, आर्थिक स्थैर्य आणि जीवनमान उंचावण्यासाठी नियोजनपूर्वक निर्णय घेणं होय. जेव्हा पती पत्नी जबाबदारीने कुटुंबाचं नियोजन करतात तेव्हा आईच्या आरोग्याचं संरक्षण होतं. गर्भधारणेमध्ये योग्य अंतर राखल्यामुळं माता आणि बालक दोघांचंही आरोग्य अधिक चांगलं राहतं. बालमृत्यूचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. मुलांना अधिक चांगलं शिक्षण, पोषण आणि पालकांचे अधिक लक्ष मिळते. लहान कुटुंबामुळे आर्थिक नियोजन अधिक सुलभ होते. उत्पन्नाचा योग्य वापर करता येतो. मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी अधिक चांगली गुंतवणूक करता येते. त्यामुळं संपूर्ण कुटुंबाचा जीवनमान उंचावतो. आज शासनामार्फत विविध आरोग्य केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये कुटुंब नियोजनाविषयी मोफत मार्गदर्शन आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत नागरिकांना योग्य माहिती दिली जाते. मित्रांनो, लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी महिलांचं शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शिक्षित महिला स्वतःच्या आरोग्याविषयी अधिक जागरूक असते. ती कुटुंबातील निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेते, मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देते आणि संपूर्ण कुटुंबाच्या विकासात महत्त्वाची भूमिका देखील बजावते. महिलांचं सक्षमीकरण, सुरक्षित मातृत्व, किशोरवयीन मुलामुलींना योग्य आरोग्य शिक्षण आणि पोषण यामुळं समाज अधिक सक्षम बनतो. आजच्या काळात मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणताही भेदभाव न करता दोघांनाही समान संधी देणं आवश्यक आहे. मुलींचं शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा ही समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. श्रोतेहो, संयुक्त राष्ट्र संघानं निश्चित केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये आरोग्य, शिक्षण, गरिबी निर्मूलन, लैंगिक समानता, स्वच्छ पाणी, हवामान बदल आणि जबाबदार उपभोग यांना विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. या सर्व उद्दिष्टांशी लोकसंख्या व्यवस्थापनाचा थेट संबंध येतो. जेव्हा लोकसंख्या स्थिर राहते तेव्हा शासनाला आरोग्य, शिक्षण, वाहतूक, गृहनिर्माण, पाणीपुरवठा आणि रोजगार यांचं नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येतं. परिणामी प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या सुविधा मिळतात. लोकसंख्या नियंत्रण हा केवळ शासनाचा कार्यक्रम नाही तर तो प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक नागरिकाचा सहभाग असलेला सामाजिक उपक्रम आहे. योग्य वयात विवाह, मातृत्वामध्ये आवश्यक अंतर, नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, मुलामुलींना समान शिक्षण आणि जबाबदार पालकत्व या गोष्टी समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. आपण अनेकदा पाहतो की छोट्या कुटुंबातील मुलांना अधिक चांगलं शिक्षण, आरोग्य सुविधा, खेळ, कौशल्य विकास आणि करिअरच्या संधी उपलब्ध होतात. पालकांनाही आर्थिक आणि मानसिक स्थैर्य मिळतं. त्यामुळे संपूर्ण कुटुंब अधिक आनंदी आणि सक्षम बनतं. लोकसंख्या वाढीबरोबरच पर्यावरण संरक्षणाचाही विचार आवश्यक आहे. पाणी वाचवणे, वृक्षारोपण करणं, प्लास्टिकचा कमी वापर, ऊर्जा बचत आणि नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीनं वापर करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

0: कारण भावी पिढ्यांसाठीही ही संसाधनं जपणं तितकंच महत्त्वाचं झालेलं आहे. मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिन आपल्याला केवळ आकडेवारी सांगत नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याचा संदेश देत आहे. प्रत्येक मूल निरोगी जन्माला यावं, प्रत्येक आई सुरक्षित असावी, प्रत्येक कुटुंब सुशिक्षित आणि सक्षम असावं आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगण्याची संधी मिळावी, हीच या दिवसामागील भावना आहे. चला आपण सर्वजण पुढील गोष्टींचा संकल्प करूयात. कुटुंब नियोजनाविषयी योग्य माहिती घेऊ. लहान आणि सुजाण कुटुंबाचा विचार स्वीकारू. मुलगा मुलगी समान आहेत हा विचार आचरणात आणू. महिलांच्या शिक्षणाला आणि आरोग्याला प्राधान्य देऊ. नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करू. समाजात लोकजागृतीसाठी सकारात्मक योगदान देऊ. श्रोते हो, सदृढ कुटुंब, सुशिक्षित समाज आणि संतुलित लोकसंख्या हीच समृद्ध भारताची खरी ओळख ठरू शकते. आज आपण घेतलेले जबाबदार निर्णय उद्याच्या पिढ्यांचं भविष्य अधिक सुरक्षित, समृद्ध आणि आनंदी बनवतील. जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं प्रत्येकाने जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडूया आणि नियोजित कुटुंब, निरोगी समाज, समृद्ध राष्ट्र हा संदेश सर्वदूर पोहोचवूया. याच सकारात्मक संदेशासह आजचा हा विशेष कार्यक्रम इथंच संपूयात. आपण ऐकत होता जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सादर केलेला प्रासंगिक हा विशेष कार्यक्रम. मी आपली निवेदिका धनश्री केरीपळे रजा घेते. भेटूयात पुन्हा एकदा नवीन प्रासंगिक विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.
1: प्रासंगिक या सदरांतर्गत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

आता आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोते हो, पाऊस सुरू झालेला आहे. कांदा भजी, वडापाव, गरमागरम समोसे, पापड आणि तळण आणि सोबतच गरमागरम चहा याचा आनंद सध्या आपण सर्वजण घेतच आहोत. याच आनंदात आज आपण गाण्यांमधून पावसाचा अनुभव घेणार आहोत. चला तर मग ऐकूयात पहिलं गीत.

रहना है तेरे दिल में या चित्रपटातील हे गीत होतं. गीतकार समीर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं हॅरिस जयराज यांनी आणि आवाज होता बॉम्बे जयश्री यांचा. श्रोते हो, पावसाचं एक वैशिष्ट्य असं की अनेकदा पाऊस आला की आपल्याला आपल्या एखाद्या जुन्या पण खास व्यक्तीची आठवण तो करून देत असतो, ज्याच्यासोबत आपण आयुष्यातील अनेक सुंदर क्षण अनुभवलेले असतात. असंच काहीसं सांगणारं हे पुढील गीत.

श्रोते हो, अरिजित सिंग यांच्या आवाजातील हे गीत आपण ऐकलं. या गीताचे गीतकार आणि संगीतकार होते टोनी कक्कर. श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे आणि आपण आस्वाद घेत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोते हो, आता जो मी सांगणार आहे ना, तो अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा ना एकदा घेतलाच असणार आहे. भले अनेक नियमअटी असलेल्या घरात राहणारा मुलगा किंवा मुलगी का असेना, आणि प्रत्येक अनुभव ओठांवर येऊन शब्दरूपी बाहेर पडेलच असं नाही, तर काही अनुभव माणूस आपल्या मनातच ठेवत असतो. कारण जे कृष्णमूर्ती असं म्हणतात, जगातील सर्वात सुंदर अनुभव घेत असताना व्यक्ती मौन असतो. तर मग ऐकूयात सर्वांच्याच मनातील हा अनुभव.

0: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या मनमोहक आवाजातील गीतकार आनंद बक्षी यांचं हे गीत ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे एव्हरग्रीन गीत आपण आता ऐकलं. श्रोते हो, श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजून
1: या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. ऐकूयात युववाणी हा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकणार आहोत कीर्तावणी या लोककला प्रकाराविषयी.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून संत साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला, महाराष्ट्राला काय दिलंय, या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार, कलाविष्कार सध्या खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडेच त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे कीर्तावणी. या नाट्याविष्काराचं लेखन, दिग्दर्शन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका, नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय, कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. मग तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचंय. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया, कारण ती एक क्युरियोसिटी असते, ते एक कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात बी ए केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू, हा तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा आणि साहित्याची

0: पार्श्वभूमी जी आहे तुला, ती अभिनयात दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं BA शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचा कल्चरल डिपार्टमेंट खूप तगडं होतं त्यावेळी, आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं. आणि 10वीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले, अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
0: बर.
1: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते, पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती. आणि या सगळ्या कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
0: बर.
1: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशू स्मार्थ.

0: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती आणि या सगळ्या कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
1: बर.
0: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्थ कोल्हापूरचे. तर त्या कोर्सला पण खरं तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे पासला मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते.
1: बरं.
0: पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्यात कॉलेजमध्ये असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवलं. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशु स्मार्ट सरांना आणि मला असं कळलं की नाही आपल्याला शिकायची गरज आहे.
1: हा.
0: किंवा आपली चलती असण्याचा एक काळ असतो ना कॉलेजवर की आपल्या सूत्रसंचालनांमुळे निवेदनांमुळे भाषणांमुळे कथाकथनांमुळे कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग मित्रवर्ग फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हटलं की नाही आपण काही करायचं पण ही फी काहीही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना आणि ही फी भरायची आणि हा कोर्स आपण करायचा आहे. ते 2 कोर्स करणं ही खरं तर माझा सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे 2 कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती, नाटक हा छंद होता किंवा ते एक तळमळीनं तडफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात की मी काहीही करायला तयार आहे, मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखी गोष्ट कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं. तोवर माझं असं होतं की मला MPSC UPSC परीक्षा द्यायच्या होत्या आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं. तू हुशार आहेस
1: बर,
0: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही आणि आपण चांगल्या आपण समाजासाठी काम करू शकतो आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे आणि तू हेच कर. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही आपलं हे नाही आहे, आपलं हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन काय करत असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन हेही मला माहीत नव्हतं. पुढे काय करणार आपण? ठीक आहे आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन पण मग पुढे काय होणार आयुष्यात? मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील 3 वर्षात तुझं ठरून जाईल ते तिथे शिकशील तेव्हा तू. ते मला माहिती नाही ते तू शोधायचंस.
1: बर.
0: तर तेव्हा मी घरी हे सांगितलं आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहीत होतं.
1: बर बर.
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे ते म्हणतात सर तुझे तर तू जा बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे की अशा कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी असं एखादं अशी एखादी शाखा निवडताना जितकी रिस्क वाटायला पाहिजे तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर. आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
2: वा. तेच कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच. कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे, भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात, अनिश्चित आहे, पण एकदा मिळाले की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत, तुला एक फक्त हा कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलंस.
0: हो
2: की नाही? आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला, तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस. ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले जे माझे महत्वाची माणसं आहेत. आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे तिथले HOD आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर

0: ते सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे, असं काही नसतं. तर हे सगळे दोर कापून इथं तुला शिकावं लागेल. आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं. अरे हे मला हवं होतं आणि आता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळं मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून चार स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून चार पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे, आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का. एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाही आहे. त्याला सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हा
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात, देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत काय काम घडत आलंय, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे, शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं. आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बरं,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचंय, आत घ्यायचंय. कारण 3 वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असे शिक्षक मिळणं, एक आयटी लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती. आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळं तो मिळून गेला. म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया, आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे.
0: फक्त कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा आहे की तुम्हाला, आणि नाटक ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला केंद्रातून बाहेर पडतानाची मी ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक. आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते तिथं शिकणं म्हणजे
1: खरंच. आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा प्रवेश झाला, ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
0: खरं तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या मी टीव्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
1: बर,
0: आधी मी हे संपल्या कोष्टरंग नावाची एक फेलोशिप असते ती केली वर्ष. कारण ललित मधली 3 वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल ते तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं. पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तू बरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टी बरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचं पुढे. आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत. पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे जिथं मी येऊन पडले होते त्यात आत्ता अशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो सिटी मला बघायची नव्हती. आणि मूळतःच माझी प्रकृती अशी नाहीये की शहरं आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो, हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आत्ता काय काय मी गोळा केलंय ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला ह्या गर्दीत पडायचं नाहीये.
1: हा
0: मला ते करून बघायचं पण आहे, कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे. पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
1: बर,
0: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिप मध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघर मधल्या वाडा तालुक्यातले एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट आहेत.
1: बर,
0: तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता तो, गीतांजली ताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले.

0: जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल या एका केंद्रबिंदूभोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षणशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रूपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे असं वर्षभराचं शेड्यूल असतं.
1: बरं,
0: तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूने खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला आणि गीतांजलीताई स्वतः ऍक्ट्रेस आणि एनएसडी पास आउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय मिळेल माझ्या फेलोशिप मधनं याचाही तिचा विचार खूप सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर एक वर्ष असं म्हणेन मी. खूप
1: प्रॅक्टिशनरशिप किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा उपोपच झाला.
0: बरोबर, तर खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचा फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत. नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही, त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पास आउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळे ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळे मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू.
1: हा हा हा,
0: कारण आता अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाषेत.
1: हा,
0: तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचं सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 झाला होता. मी केला तो 2020 सीझन होता. आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ, आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते
1: बर
0: त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला देऊन तर बघ, मी पण देतो तुझ्याबरोबर चल गंमत म्हणून. तर ती आम्ही अशी दोघांनी दिली आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि मी म्हणलं नाही नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू, परफॉर्म बघू आपण काय होत आहे ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची असका वगैरे हे सगळं झालं आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझनला 6,000-7,000 मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या
1: बर
0: महाराष्ट्रात आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर,
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले, भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकंसं सोपं नाही जात.
1: बरं,
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली. तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दिदी असेल किंवा कॉस्ट्युम्सवाल्या ताई असतील त्या सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काय नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट आहे, या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर सोबत काम करायला मिळालं, प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं. आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी

0: गुंडगंड बाळगून आपण वागण्याची काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त, म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त ओळख झाली.
0: येस,
1: आणि तुझ्या या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला त्यावेळेस गरजेचा होता.
0: गरजेचा होता,
1: तुला तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस बरस. मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं, त्यांच्याबरोबर तू बरेच प्रोजेक्ट केलेस. जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे. ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला?
0: येस,
1: जिकनी त्या गावाचं कोड काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
0: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत.
1: हा,
0: ही साधारण मी 2018-19 ला गोष्टरंगामध्ये काम करत होते.
1: हा,
0: तर तेव्हापासून माझ्या ओळखीची आहेत.
1: बरं,
0: सगळी अशी चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत, 7वी 8वी 9वी 10वीचे असे मस्त, मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
1: बर,
0: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे, जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींचं सोनाळ्यातलं घर आहे, त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
1: बर बर,
0: ती मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवं आहे ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवं आहे ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
1: बर,
0: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी, आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव, त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आली आहेस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
1: बर बर,
0: तर कोणी शिकवलेला नाहीये तो, त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांचं त्यांचं त्यांची त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्याबरोबर गायला मला खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं आपण सांगतो आणि ते छान गातात, याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
1: बर बर बर,
0: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का. तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हटलं तुम्ही मला सांगा, पावसाळा होता, तुम्ही मला आता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते तुम्हाला, खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे ओढ्यावर जातो, पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉईंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे. म्हणलं मी आले त्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी तारपात.
1: हा,
0: तर साधनाशी खूप एक्साइटेड होती की कुठे कुठे ताई गाणं कुठे. मी म्हटलं सॉरी मी नाही केलंय, कारण मला दिवसभर काम होत.
1: हा,
0: तर मग ते म्हणाले काय ताई असं जास्त तुमचे करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली.
1: हा,
0: आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती दिव्याने, म्हणलं धरा सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी जे ज्या चालीत वाटतंय त्या चालीत मी, आणि त्यांना इतकं आवडलं जे रील वरती आमचं
1: धुंदबक
0: आयलावरी, तर ते गाणं आमचं असं असं आलेलं.
1: म्हण की थोडं
0: त्यांना
1: सांगितल्यावर म्हण वाटलं.
0: ऐलावरी दादा पैलावरी, अंगुलीला जातो आम्ही वैलावरी, घेऊन उड्याने मारून बुड्या ग काढीत घोड्या बाय पाण्यावरी, दादा अंगुलीला जातो आम्ही वैलावरी.
1: वा,
0: असं आहे ते साधारण.
1: पुढे
0: मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे आपला
1: आपला.
0: त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो. आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधनं आलेलं आहे, जे आमच्या मालकीचं गाणं आहे. आणि तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
1: खरं,
0: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं. कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात, त्या अतिपरिचयाच्या असल्यामुळे कशा बिनमहत्वाच्या होत जातात. माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या, पाण्याचे साठे, तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचं

0: असतात तेव्हा. पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. तर हे महत्वाचं आहे हे सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं. तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडं वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे, शहरीकरणाचा दबाव आहे, त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोहोचायचं आणि मला तसं राहायचंय जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात.
1: बर,
0: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आत्ता ते जगत आहेत किती महत्वाचं आहे हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आपण, ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.
1: अगदी.
0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं आणि मग गीतांजली कुलकर्णी अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढं थोडं वाढवूयात का.
1: हा हा.
0: मग ताई म्हणाली की इथली मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची, अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भात शेती आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांचे तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बर.
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं. अभिव्यक्ती ही आत्ताची पातळी आहे, जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जाऊन जेव्हा जिकनी पूर्ण तयार झालं तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय. तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजली ताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच खरंच. कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाहीये
0: आणि यातलं काहीच सोपं नाही. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे.
1: हा,
0: जो ऐवज आहे नाटकातला, कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे.
0: पण आज मला जसं वाटतंय की मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचेत आणि त्या फील्डमध्ये घुसवायचंय नेऊन असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की उद्या नटी म्हणून मला 4 लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कुणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचंय,
1: आम्हाला मजा घ्यायची.
0: हा
1: वा.
0: त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती, जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
1: खरंच
0: माझ्यासाठी मोठं वर्कशॉप होतं ते. यस.
2: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: जीवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: मित्रमैत्रिणी.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये.
1: हे चालू आहे ना तुझं? हे चालू आहे.
0: आठेक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 MHz FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
2: श्रोते हो, शाहीर साबळे आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकलीत. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सायंकाळचे 6:20 होत आहेत. ऐकूयात दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येणारं संस्कृतमधून समाचारपत्र. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: परिवहनक्षेत्राय परस्परसहयोगं सुदृढं विधातुम् आधुनिकप्रौद्योगिकीनां नूतनान्वेषणानां च आदानप्रदानं क्रियते। अद्य व्यावी चक्रवातः पूर्णचीनसागरे प्रचण्डवेगेन प्रवर्धमानः सन् जापानस्य दक्षिणेषु द्वीपेषु तीव्रवायुना सह अतिवृष्टिम् अजनयत्। अनेन सहैव तैवानदेशः पूर्वीयचीनदेशश्च चक्रवातस्य तट सङ्घटनाय पूर्णतः सज्जो वर्तेते। ऋतुविभागस्य पूर्वानुमानानुगुणम् एषः चक्रवातः तैवानदेशस्य उत्तरभागात् प्रातः एव चीनदेशस्य झेन्जियाङ्ग् प्रान्ते तटं प्रवेक्ष्यति। जापानदेशस्य ओकिनावा प्रान्ते समुद्रतरङ्गाणां समह्वानानन्तरं 200-तोप्यधिकाः विमानयानानि निरस्तीकृतानि। अद्य भारत इंग्लैंड क्रिकेट दलयोर्मध्ये प्रचलन्त्याः श्रृंखलायाः पञ्चमान्तिमश्च T20 अन्ताराष्ट्रिय स्पर्धा साउथैम्पटन नगरस्य यूटिलिटा बाउल क्रीडांगणे भविता। क्रीडेयं भारतीय समयानुसारं सायंकाले 7 समारप्स्यते। इति वार्ताः।
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 झाली आहेत। ऐकूयात सांगली विशेष हा कार्यक्रम।
2: श्रोतेहो नमस्कार। सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। श्रोतेहो, सांगलीतील रोटरी हॉल इथं जनस्वास्थ्य जीवन गौरव पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला। या पुरस्कार वितरण सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगताहेत जनस्वास्थ्य परिवाराचे डॉक्टर अनिल मडके।
3: नमस्कार। जनस्वास्थ्य संघटन सांगली या आमच्या आरोग्य चळवळीला वाहिलेल्या संस्थेच्या वतीनं, जी संस्था गेली जवळपास 3 अधिक काळ सांगलीचा परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रातला मोठा भाग व्यापून राहते, त्या संघटनेच्या वतीनं आम्ही या वर्षीचा म्हणजे 2026 1 जुलै हा डॉक्टर्स डे वेगळ्या पद्धतीनं साजरा केला। खरं तर आज वैद्यकीय विश्व, रुग्ण, नातेवाईक यांच्यातला नातेसंबंध आणि एकंदर वैद्यकीय विश्वाविषयी सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात निर्माण झालेली साशंकता या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय विश्व यांच्याबद्दलचा विश्वास पुन्हा एकदा लोकांमध्ये जागृत करण्यासाठी आणि ज्या ज्या व्यक्ती या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत त्यांनी एक वेगळी वाट आदर्शवादी घालून दिलेली आहे, अशा 75 ओलांडलेल्या सांगली जिल्ह्यातल्या आणि सांगली शहराच्या आसपासच्या ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान करायचं आम्ही ठरवलं आणि त्यांना जनस्वास्थ्य जीवन गौरव पुरस्कार द्यायचं आम्ही ठरवलं आणि तो कार्यक्रम आम्ही अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने आणि कौटुंबिक वातावरणात आम्ही साजरा केला। अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉक्टर तारा भावकर आणि ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक वैजनाथ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनस्वास्थ्य मंडळी, विशेषतः आकाशवाणीचे निवृत्त कार्यक्रम अधिकारी सुनील कुलकर्णी, शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आणि धन्वंतरी डॉक्टर महावीर अक्कोले यांच्या सहकार्यानं जनस्वास्थ्य सर्वच मंडळी आम्ही एकत्र येऊन सांगली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात कार्यरत असलेले आणि जनमानसांमध्ये ज्यांनी उत्तम सेवा दिलेली आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर यांना आम्ही वेचून काढलं आणि अर्थात यामध्ये यांचा सन्मान करण्यासाठी ज्यांचा पहिला सन्मान केला ते मिरजेतले ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर GS कुलकर्णी, जे 93 आहेत, स्वतः रुग्ण तपासतात, त्यांना पहिला हा पुरस्कार आम्ही प्रदान केला आणि तो करण्यासाठी आम्ही शिरोळच्या दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव दादा पाटील, जे निसर्गप्रेमी आहेत, पर्यावरण रक्षक आहेत आणि क्षारपड जमीन कमी करण्यासाठी ज्यांनी शिरोळ तालुक्यात यशस्वी प्रयत्न केले त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला आणि पहिला पुरस्कार त्यांनी प्रदान केला आणि यासाठी आम्हाला

प्रमुख पाहुणे लाभले होते, ते म्हणजे राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकरावबा पाटील बोरगावचे, जे उच्च शिक्षित आहेत, एमटेक आहेत, त्यांच्या उपस्थितीत हे सगळे पुरस्कार प्रदान केले. डॉक्टर जी एस कुलकर्णी सरांच्या बरोबर इतर जे 11 धन्वंतरी ज्येष्ठ, ते मिरजेचे ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर एस व्ही सोरटू सर, सांगलीचे धन्वंतरी ज्येष्ठ डॉक्टर व्ही व्ही दातार सर, सर्वजण ज्येष्ठ आहेत. याशिवाय डॉक्टर सुरेश उपायकर सर सांगलीचे, डॉक्टर अनंत दत्तात्रय जोग तासगावचे, डॉक्टर एम एस मोदी ज

0: तरी ज्येष्ठ डॉक्टर व्ही व्ही दातार सर सर्वजण ज्येष्ठ आहेत. याशिवाय डॉक्टर सुरेश उपायकर सर सांगलीचे, डॉक्टर अनंत दत्तात्रय जो तासगावचे, डॉक्टर एम एस मोदी जतचे, डॉक्टर अशोक मुंजाप्पा किर्लोस्करवाडीचे, डॉक्टर विजय कोरे कवठे महांकाळचे, डॉक्टर मनोहर कबाडे आष्ट्याचे, डॉक्टर एस वाय कुर्णे शिरायाचे, डॉक्टर एम वाय पाटील आटपाडीचे आणि सांगली शहराजवळचे म्हणजे जयशिंगपूरचे डॉक्टर सुरेश पाटील सर. या सर्वांनी आपापल्या ठिकाणी अत्यंत उत्तमपणे काम केलेलं आहे. रुग्णांना अल्प मोबदल्यात सेवा दिलेली आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वांना आवर्जून आपल्या कुटुंबियांसह विशेषतः सहपत्नी घ्यायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही सर्व या ज्येष्ठांचा सत्कार वेगळ्या पद्धतीने केला. त्यांना आसनस्थ केलं आणि सर्व पाहुणे मंडळी उभे राहिले, त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, त्यांना एकमेकांना मोत्यांचा हार अर्पण करायला सांगितला, त्यांना एक छान सन्मानपत्र जे डॉक्टर महावीर अक्कोळेंनी लिहिलेलं होतं आणि त्यांनीच त्याचं वाचन केलं हे प्रदान केलं, छान सन्मानचिन्ह प्रदान केलं आणि दत्त शिरोळ कारखान्याहून गणपतराव दादांनी खास मोठे गुच्छ त्यांनी आणले होते ते सर्वांना प्रदान करण्यात आले. आणि हा अत्यंत चांगल्या अशा वातावरणात हा सगळा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉक्टर जी एस कुलकर्णी सरांनी रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी डॉक्टरांनी आधी स्वतःची तब्येत सांभाळावी आणि जनसामान्यांनी आरोग्य सांभाळण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी यासाठी पण टिप्स दिल्या आणि आजारांविषयी समाजात जागृती करणं महत्त्वाचं आहे याच्यावर त्यांनी भर दिली. माणिकराव बाबा पाटील यांनी आपल्या समाजात जे काही आजूबाजूला चाललेलं आहे त्यावर भाष्य केलं आणि अर्थात अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचं सांगितलं, कारण समाजासमोर आदर्श धन्वंतरी हे आले पाहिजेत आणि यानिमित्तानं सर्व हे ज्येष्ठ डॉक्टर्स सगळ्या प्रेक्षकांच्या श्रोत्यांच्या जनतेच्या समोर आले आणि त्याचं श्रेय त्यांनी जनस्वास्थ्य परिवाराला दिलं. गणपतराव दादा पाटील हे अध्यक्षस्थानी होते, त्यांनी या सर्व कार्यक्रमाबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला. त्यांनी अशा कार्यक्रमात सहभागी व्हायला मिळाल्याबद्दल त्यांनी जनस्वास्थ्याचे आभार मानले आणि अर्थात समाजामध्ये वैद्यकीय क्षेत्रात जे काही लोक चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केलं. रुग्णांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, रुग्ण बनू नये यासाठी आपण सतर्क राहावं, आरोग्य सांभाळावं आणि अर्थात आपल्या आजूबाजूला जे काही प्रदूषण आहे ते पाण्याचं आहे, हवेचं आहे, अन्नाचं आहे आणि पुढे जाऊन मी म्हणेन की विचाराचं प्रदूषण आहे. आभासी जगामध्ये आपण फारच रमत चाललेलो आहोत, त्या आभासी जगापासून दूर होण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये अंतर ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचं आम्हा जनस्वास्थ्य मंडळींना खूप प्रकर्षानं जाणवतं. म्हणूनच त्यातून हा एक प्रयत्न केला. मागच्या पिढीतले उत्तम डॉक्टर्स हे पुढच्या पिढीच्या समोर येण्यासाठी आमच्या पिढीने केला हा मला वाटतं एक प्रयत्न आहे. तर डॉक्टर्स डेला आम्ही जेव्हा हा सन्मान लोकांना प्रदान केला, जनस्वास्थ्य जीवन गौरव दिला, त्यामध्ये आम्हालाच एक मोठा आनंद झाला. या ज्येष्ठ मंडळींना आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो सन्मान करण्याचा सन्मान आम्हा जनस्वास्थ्य मंडळींना मिळाला हेच मनोमन वाटतं. धन्यवाद.
1: रसिक हो, सांगलीत डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या मावळतीचे आकाश या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रकाशन सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगतायत डॉक्टर दिलीप शिंदे.
2: नमस्कार. नुकतेच 1 जुलै 2026 रोजी डॉक्टर्स डे निमित्त माझ्या मावळतीचे आकाश या पुस्तकाचे प्रकाशन राजमती कन्या महाविद्यालय नेमिनाथनगर सांगली येथे संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन तज्ज्ञ दीपक करंजीकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था फाउंडेशन छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र वैद्य हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संपादक विनोद सिरसाट यांनी प्रास्ताविक केले.

0: पुस्तक प्रकाशनानंतर दीपक करंजीकर म्हणाले की वृद्धापकाळामध्ये मानसिक शुश्रूषेचे कार्य महत्त्वाचे आहे. वृद्धापकाळामध्ये प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी भरण्याचे काम संवेदना वृद्ध सेवा केंद्रामार्फत होते आहे आणि त्यातील विविध अनुभव आपणास समृद्ध करणारे आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर नरेंद्र वैद्य म्हणाले की वैद्यकीय क्रांतीमुळे आपण नैसर्गिक मृत्यू होण्यामध्ये हस्तक्षेप करू लागलो आहे. सध्या वृद्धांची लोकसंख्या आणि आयुर्मान या दोन्हीमध्येही वाढ झाली असल्यामुळे वृद्धांची देखभाल व सेवा शुश्रूषेचे काम जिकिरीचे होऊ लागले आहे. संवेदना केंद्रासारख्या केंद्रामुळे वृद्धांची देखभाल आणि शुश्रूषा आस्थेनं आत्मीयतेनं केली जाते, त्यामुळे या पुस्तकातील अनुभव नक्कीच आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत. मावळतीचे आकाश हे पुस्तक म्हणजे प्रेम, विश्वास आणि सुरक्षितता या कौटुंबिक मूल्यांचे जतन करत अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची आस्थापूर्वक देखभाल व सेवा शुश्रूषा ही भूमिका उराशी बाळगून मी गेली 10 वर्ष संवेदना वृद्ध सेवा केंद्र चालवतो आहे. त्यामधील भलेबुरे अनुभव या पुस्तकामध्ये व्यक्त केले आहेत. ते अनुभव निखळ आनंद देणारे आणि आत्मिक समाधान देणारे आहेत, तसेच ते अस्वस्थ करणारेही आहेत. त्यामुळे हे अनुभव तेथील आजी आजोबा, त्यांचे नातेवाईक आणि समाजातील हितचिंतक या सर्वांचे अनुभव आहेत आणि त्या अनुभवामुळे समाजावरच्या चांगुलपणाचा विश्वास वृद्धिंगत झाला आहे.
1: रसिको, सांगलीत मकरंद कुलकर्णी यांच्या आणीबाणी एक अन्याय पर्व या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तक प्रकाशन समारंभाविषयी आणि पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही लेखक ॲडव्होकेट मकरंद कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,
2: हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 26 जून शुक्रवार संध्याकाळी 6 वाजता पार पडला. हा सोहळा सुधीरदादा गाडगीळ आपले सांगली आमदार यांच्या उपस्थितीमध्ये झाला. त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक अशोकराव घरपुरे आणि अनिल रुईकर वकील हे दोघे जण उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये या दोघांनी या पुस्तकाबद्दल जो त्यांचा काही अनुभव येतो त्यांनी सांगितला. या पुस्तकामधल्या रचना, या पुस्तकामधली मांडली दिलेली माहिती ही त्यांना आवडली असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी मी अशी भूमिका मांडली की हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामागचा एक विशिष्ट हेतू आहे. मी स्वतः आणीबाणीमध्ये एक वकील नात्यानं खूप काम केलं. जे आणीबाणीमध्ये ज्यांनी सत्याग्रह केले ते सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्याखेरीज समाजवादी पक्षाचे 2 मोठे जुने जाणते कार्यकर्ते त्याच्यामध्ये होते. अशा सगळ्यांनी मिळून सांगलीमध्ये या आणीबाणीला विरोध करण्याचं व्रत हे अंगीकारलं. झालं असं की ज्यावेळेला आणीबाणी आली त्यावेळेला सुरुवातीला सगळ्यांना खूप बरं वाटलं, शिस्त येते, चांगली गोष्ट आहे. विनोबाजींनी तर त्याला अनुशासन पर्व असं म्हटलं. पण जसजसा काळ उलटत गेला तसतसं त्याचं भयावह स्वरूप समोर यायला लागलं. 4 जुलै रोजी सांगलीमध्ये 7 जणांना मिसाबंदी म्हणून अटक झाली. त्याच्यानंतर अनेकांना अटक झाली. देशभरात जवळजवळ या मिसा नावाखाली 30,000 लोक अटकेमध्ये ठेवले गेले. झालं असं पुढे, हे अटक संपणार केव्हा, हे काळं पर्व संपणार केव्हा असा प्रश्न असताना घडलं असं की इंदिराजींच्या विरुद्ध जो निकाल झाला होता 12 जून 1975 साली, हा जो निकाल झाला होता या निकालाच्या बाबतीमध्ये संसदेनं एक निर्णय असा केला, एक कायदा असा पास केला की पंतप्रधान, स्पीकर म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष, राष्ट्रपती आणि गव्हर्नर्स राज्यपाल यांच्याविरुद्ध कुठलीही क्रिमिनल केस, अगर कुठलाही दिवाणी दावा हा चालू शकणार नाही. त्यांनी केलेल्या ज्या काही कृती आहेत त्या सगळ्या कृतींपासून

0: त्यांना इम्युनिटी म्हणजे पूर्णतः मुक्त ठेवलं गेलेलं आहे. आता ही जी अमेंडमेंट आली, ही अमेंडमेंट आणि त्याच्या पाठोपाठ इंदिराजी दुसरी अमेंडमेंट अशी केली की पंतप्रधानांविरुद्ध केसच चालता कामा नये, मग जर का केस चालता कामा नये ह्याचा निकाल हा व्हायला पाहिजे. अशा तऱ्हेनं इंदिराजींच्या विरुद्ध जो अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय झाला होता, ज्या निर्णयानं त्यांना बेकायदेशीरपणानं त्यांनी निवडणूक जिंकली असा निकाल दिला होता, तो निकाल देखील सुप्रीम कोर्टामध्ये रद्द ठरला. अशा तऱ्हेनं तो त्यांच्या विरुद्धचा निकाल रद्द ठरला, त्यामुळे त्यांचं पुढचं सगळं त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं. यासोबत आणखीन एक गोष्ट अशी घडली की ह्या केसमध्ये अनेकांनी रिट पिटिशन दाखल केले होते, त्याला म्हणतात हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस याचा अर्थ असा की जो कोणी हा माणूस आहे, ज्या माणसाला अटक केली आहे, त्याला कोर्टासमोर हजर करा, हा त्याचा अर्थ. आता हे जे हेबियस कॉर्पस पिटिशन्स होते याच्यामध्ये सगळ्यांनी इमर्जन्सीला आव्हान दिलं होतं. इमर्जन्सीनं जे काही फंडामेंटल राईट्स म्हणजे लोकांचे मूलभूत हक्क हे पूर्णतः स्थगित केले, त्याला आधी आव्हान दिलं होतं. असे सगळे मुद्दे होते. मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर निरेंडे म्हणजे तत्कालीन अटॉर्नी जनरल त्यांनी असं उपस्थित केला मुद्दा की अहो जर का इमर्जन्सी आलेली आहे तर इमर्जन्सीमध्ये इमर्जन्सी योग्य की अयोग्य हे विचार करायचा अधिकार ठरवायचा अधिकार कोर्टाला नाही आहे. तशी नुकतीच अमेंडमेंट केली आहे संसदेनं केलेला कायदा सुप्रीम कोर्टाला मान्य करावा लागेल. अशा प्रकारे हे युक्तिवाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाले. शशिभूषण या दिल्लीच्या वकिलांनी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेतला. सरकारतर्फे महाअधिवक्ता म्हणजे निरेंडे हे होते, निरेंडेंनी त्यांची बाजू मांडली. एक प्रसंगामध्ये असा आला, एका न्यायाधीशांनीच त्यांना व्यासपीठावरून प्रश्न केला की काय जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांना एका निर्दोष माणसाला गोळी घालून मारले तर काय होईल, सामान्य माणसाला पोलिसाविरुद्ध तक्रार करायचा अधिकार आहे की नाही, FIR रजिस्टर होईल का. निरंडेरी निक्षून सांगितलं की नो सर, हे होऊ शकणार नाही. यामुळे न्यायाधीश देखील स्तिमित झाले. पण दुर्दैवाने निकाल जो आला तो निकाल असा आला हे सगळे हेबियस कॉर्पस पिटिशन्स रद्द केले गेले आहेत. अशा प्रकारची ही इमर्जन्सी होती. या सगळ्या काळाची आठवण आपल्याला राहायला पाहिजे, कारण भविष्यामध्ये पुन्हा पुढे लोकशाही स्वातंत्र्यावरती घाला येता कामा नये, एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. धन्यवाद.
1: श्रोत्यो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या व उद्याच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: तुमचा अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com.
1: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10.

मिनिटांनी आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 6:50 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात डाळवर्गीय पिकांची लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक MP देशमुख यांनी लिहिलेला संवाद आपण ऐकाल आणि फळांवर प्रक्रिया करताना घ्यायची काळजी याविषयीची संकलित माहिती. एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 8:00. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 8:15. 8:45 समाचार संध्या आणि 9 News@9 ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती आणि 10:10 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, उद्या रविवार, दिनांक 12 जुलै 2026. आमची प्रातकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:50. 6:05 प्रकाश किरण हा कार्यक्रम. प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम 6:10. 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात रोपवाटिका याविषयीची संकलित माहिती आपण ऐकाल. 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये किडनी स्टोन याविषयी मार्गदर्शन करतील डॉक्टर चैतन्य देशमुख. 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 ई कचरा आणि धोके याविषयीची माहिती आपण ऐकाल परिसर या कार्यक्रमात. यामध्ये सहभाग असेल भावना चौधरी यांचा. 6:55 रूपरेषा सांगितली जाईल. 7:00 सुविचार आणि काही निवेदन आपण ऐकाल. 7:20 एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 GS चहा प्रायोजित विचारपुष्प हा प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये सार्थ अहिल्या गाथा या कार्यक्रमाचा 7 भाग आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन आहे गोविंद काळे यांचं. 7:45 आपण आस्वाद घ्याल गाणी मनातली या कार्यक्रमाचा. 8:00 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 8:55. 9:10 सप्रेम नमस्कार हा साप्ताहिक पत्रोत्तरांचा कार्यक्रम. छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम बालसभा 9:30. मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद घ्याल 10:00. 10:25 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 7:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये अनुराधा कोरगावकर यांनी गायलेला राग बैरागी आणि तोडी आपण ऐकाल. हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम 11:00. 11:40 सुरुवातीला आज का शब्द और आज की सुक्ती आणि

त्यानंतर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोतेहो, दुपारी 12 वाजल्यापासून आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. या कार्यक्रमामध्ये बालिका आणि महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकाल आणि महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांची मुलाखत आपण ऐकाल. दुपारी 1:05 गीत बहार, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, दुपारी 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण, 2:30 नादब्रह्म. या शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमामध्ये सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन राग हमीर कल्याण आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00. यामध्ये सुरुवातीला मराठी चित्रपट संगीत, 5:30 युववाणी या युवक मित्रांसाठीच्या कार्यक्रमामध्ये पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ यांची मुलाखत, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये लोकधन हा कार्यक्रम, 6:30 सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण, 6:50 रूपरेषा सांगितली जाईल, 7 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये हरिभक्त परायण नारायण भगवान खबाळे पाटील यांचं प्रवाचन आपण ऐकाल, 8:00 ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण, 8:15 बालसभा या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल प्रोग्रॅम ऑफ फीचर्स आणि 10:00 रविवासरीय संगीत सभा हा अखिल भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय नेहमीच्याच वेळेत आम्ही बातमीपत्रही सहक्षेपित करू.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: बालसभा

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 7 वाजतायत. ऐकूयात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजे

45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर एकूण 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला एमपीएससी नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1,021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात चौघींना बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आज दिनांक शनिवार 11 जुलै 2026 फळ व भाजीपाल्याचे बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटलप्रमाणे असे आहेत. कांदा किमान 1200 ते 2500, बटाटा 1000 ते 1500, लसूण 7000 ते 18000. आता पाहूयात काही फळांचे बाजारभाव. सफरचंद 10000 ते 22000, मोसंबी 3000 ते 7000, संत्री 10000 ते 13000, डाळिंब 4000 ते 15000, पेरू 1000 ते 4000, सीताफळ 2000 ते 8000, पपई 1000 ते 3000, अननस 2000 ते 6000, आंबा तोतापुरी 1000 ते 3000, ड्रॅगन फ्रूट 4000 ते 8000, खजूर 2000 ते 6000. श्रोते हो, बाजारभाव या कार्यक्रमामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त फळे व भाजीपाला यांचे बाजारभाव आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलेत.

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर।

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 होत आहेत। हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। आता ऐकूयात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम साप्ताहिक विधिमंडळ समालोचन। आम्ही तो सहक्षेपित करत आहोत।

0: आरतीला ऐकूया. विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3 आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला, या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकास कामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल, तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार

0: करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे SRA, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जूनपासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3रा आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची

संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1,100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

0: निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या पाच सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलं. वाचन केलं होतं भक्ती सोनटक्के यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: राम राम मंडळी. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं आणि भगिनींचं अगदी मनापासून स्वागत आणि दीपा तेलंगचा नमस्कार. मंडळी, आज आहे शनिवार 11 जुलै 2026. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत डाळवर्गीय पिकांची लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक एम पी देशमुख यांनी लिहिलेला संवाद. या संवादामध्ये सहभाग आहे महेश इनामदार यांचा.
1: नमस्कार साहेब.
2: नमस्कार. नमस्कार रामभाऊ, काय कसं काय येणं केलं?
1: बरं झालं बघा तुमची भेट झाली.
2: हा अहो, काय विशेष आज रामभाऊ?
1: जरा आलो होतो बघा, कामच होतो तुमच्याकडं. काय आहे का, आता खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला आहे, जरा पावसाचं इकडं तिकडं चाललंय या. मग म्या काय म्हणत होतो का, डाळवर्गीय पिकाचं लागवड तंत्रज्ञान काय आहे या संदर्भात जरा तुमच्याकडं जाऊन यावं, आणि काय असेल तर तुमच्याकडचं नवीन तंत्रज्ञान माहिती करून घ्यावं म्हणूनच आलो या बघा.
2: हे पा रामभाऊ, आपल्याला योग्य वाणाची निवड करणं, कोणतं पीक घ्यायचं याच्याबद्दल शेतकरी बंधूंनी जागृत असणं फार आवश्यक आहे. हा, हे फार महत्वाचं आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने, की थोडंसं तंत्रज्ञानाचं हे विचार करणं आवश्यक असतं, की शेतकऱ्यांनी येऊन आपल्या शास्त्रज्ञांशी चर्चा करणं, प्राप्त परिस्थितीत कोणतं पीक घेणं, त्याच्यासाठी कोणतं वाणाची लागवड करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आता तुम्ही म्हणता की बा डाळवर्गीय पिकाची लागवड करायची आहे, बरोबर आहे, की तुम्ही आता जर उदाहरणार्थ ही तूर पिकाची लागवड केली तर आणि उत्पादनात वाढ केली तर ही देशसेवाच होईल, कारण आपल्याला माहित आहे प्रथिनांची गरज रोजच्या जेवणामध्ये असते. आणि आज आपण कितीतरी डाळ ही आयात करतो, आणि पण जर तुम्ही जर असं चांगलं उत्पादन या डाळवर्गीय पिकाचं जर घेतलं तर आपल्या देशाच्या भरभराटीसाठी तुमची मदतच होईल. हा, तर या पिकामध्ये महत्वाचे खरीपासाठी पीक आहेत तूर, हा, उडीद, मूग, आणि रबी मध्ये आपला हरभरा पीक. आणि तुम्हाला माहितच की या पिकाचा समावेश केला तर आपल्या जमिनीची पोत सुधारते, आणि या पिकावरती काय असतात, ग्रंथीमध्ये रायझोबियमच्या गाठी असतात, आणि त्या काय करतात, हवेतली नत्र शोषून घेतात, आणि बऱ्याच प्रमाणावर आपल्या ही नत्राची गरज हे पिकं भागवतात. आणि शिवाय याचा महत्वाचा फायदा म्हणजे या कडधान्य पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होते बा, म्हणजे जमिनीची पण पोत या डाळवर्गीय पिकामुळे चांगली राहते. लक्षात,
1: म्हणजे जमिनीचा पोत बी कायम राहतोय, आणि आपण जे काय

0: पीक घेणार आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला यश मिळते म्हणायचं.
1: बिलकुल बिलकुल बिलकुल.
0: आता साहेब या पिकाचा फायदा तुम्ही सांगताय सा, पण या पिकाची लागवड आम्ही कवा करायची त्याबद्दल व्हायचं सांगा की.
1: आता अशा वेळेस तूर पिकाची जर आपण लागवड केली तर ह्याची आपण जुलैपर्यंत याची पेरणी करू शकतो आणि आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे अशा वेळेस आता फार म्हणजे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जागरूकतेने अभ्यासवृत्तीने आता कोणत्या पिकाची कोणत्या वाहनाची निवड करणं हे अत्यंत महत्वाचे आहे. हा हे लक्षात घ्या
0: साहेब कने खरं सांगताय सभा. म्हणजे काय आहे का आता हे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आले आणि त्यामुळे शेतीची आपली प्रगती झाली ना.
1: बरोबर
0: आहे. आता त्याप्रमाणे आम्ही कुठं तर प्रगती साधलीच पाहिजे का नाही. बरं आता साहेब कोणत्या बी पिकाचं अधिक उत्पादन घ्यायचं झालं तर त्याच्यासाठी तुम्ही आता म्हणला सगळे का योग्य वाहनाची निवड करणं हे लय गरजेचं आहे. मग आता अशी वाहनं तरी कोणती ते तरी सांगा की मग आम्हाला.
1: हा रामभाऊ तुम्ही हा अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कसं आहे की आता अशा परिस्थितीमध्ये आपण योग्य वाहनाची निवड करणं महत्वाचं आहे. पाऊसमान लांबलाय तर उशिरा येणारं वाहन करायचं की लवकर येणारं वाहन आपल्याला लागवड करायची

0: तुम्ही आता म्हणला सगळे का योग्य वाहनाची निवड करणं ही लय गरजेचं आहे. मग आता अशी वाहन तरी कोणती ते तरी सांगा की मग आम्हाला.
1: हा रामभाऊ, तुम्ही हा अत्यंत चांगला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कसं आहे की आता अशा परिस्थितीमध्ये आपण योग्य वाहनाची निवड करणं महत्वाचं आहे. पाऊसमान लांबला आहे तर उशिरा येणारं वाहन करायचं की लवकर येणारं वाहन आपल्याला लागवड करायची किंवा आंतरपीक घ्यायचं. कारण तुम्हाला माहिती आहे आंतरपिकाचे फायदे, एक पिकाचं नुकसान झालं तर दुसरं पीक येऊ शकतं. मग अशा आंतरपिकामध्ये कोणत्या वाहनाची निवड करायला पाहिजे तर याबद्दल आपण जरा चर्चा करूया. कारण कसं काय तर मी तुम्हाला सांगतो, ICPL 87 हे वाहन 120 ते 130 दिवसाच्या कालावधीत तयार होणारं वाहन आहे. म्हणजे हे सर्वाधिक लवकर तयार होणारं वाहन आहे.
0: 4 महिन्यातच तयार होतं पीक.
1: ICPL 87 लक्षात ठेवा. लिहिलं बरं. हा हा. नंतर दुसरं वाहन आहे ते विपुला. हे 145 ते 160 दिवसात तयार होतं आणि हे कसं आहे आंतरपिकामध्ये याचं चांगलं उत्पादन तुम्हाला मिळतं.
0: 15 दिवस जास्ती जाते ते.
1: पण याचा फायदा काय आहे की आंतरपिकामध्ये हे चांगलं येऊ शकते हे वाहन.
0: बरं.
1: हा. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहित आहे तुरीवरती वांज रोग येतो, याला मध्यम प्रतिकारक हे वाहन आहे. हा. आता दोन वाहनाबद्दल सांगितलं. तिसरं वाहन आहे आपलं राजेश्वरी. हे पण 140 ते 150 दिवसात तयार होणार आहे आणि याचं उत्पादन 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. हा. आणि मर आणि वांज रोगासाठी प्रतिकारक क्षम आहे आणि तांबड्या रंगाचे टपोरे दाणे आहेत.
0: म्हणजे वैशिष्ट्य आहे म्हणा.
1: हा, हे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वाहनाचं वैशिष्ट्य तुम्ही समजून घ्या आणि वैशिष्ट्य समजून घेऊन आपल्या परिस्थितीला, आपल्या शेतीला, आपल्या भागाला कोणतं वाहन योग्य राहील याची निवड शेतकऱ्यांनी करायची असते. हा. आम्ही तर काय आम्ही सांगणार की हे असे वाहन आपल्याला उपलब्ध आहे. हा. नंतर दुसरं वाहन आहे जे बदनापूरचं आपलं कृषी संशोधन केंद्र आहे बदनापूरला जालना जिल्ह्यामध्ये, तिथून तयार झालेलं वाहन आहे BSMR 853. हे 160 ते 170 दिवसात तयार होते बा. आणि हे पण मर आणि वांज रोगाला प्रतिकारक आहे आणि हे सलग पीक आणि आंतरपीक पद्धतीसाठी योग्य वाहन आहे. कोणचं? BSMR 853. लक्षात आलं? हा. नंतर तिथून नवीन वाहन विकसित झालेलं आहे BSMR 736. हे 170 ते 180 दिवसात तयार होते आणि याचा दाणा जो आहे तो तांबड्या रंगाचा दाणा आहे. नंतर BDN 711. हे वाहन कसं आहे, BDN हे निमपसऱ्यासारखं वाढतं. याचा दाणे जे आहेत ते पांढऱ्या रंगाचे असून टपोरे आहेत. 100 दाण्याचे वजन जवळजवळ 10 ते 12 ग्रॅम जास्त भरते. म्हणजे कसं आहे याला जरा मार्केट व्हॅल्यू
0: वजनाला
1: भारी आहे आणि चांगलं याला मार्केट व्हॅल्यू चांगली आहे. मर आणि वांज रोगाकरिता प्रतिकारक क्षम आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं की असे असे वेगवेगळे वाहन आहे तर आता आपण आपलं को ठरवायचं की आपल्याला आंतरपीक घ्यायचं की सलग पीक घ्यायचं की कसं याच्यासाठी या वाहनाची आपण लागवड करायची. जर आपल्याला लवकर येणार वाहन पाहिजे, आता आपले ICPL 87 वाहन आहे, या वाहनाची निवड करायला काही हरकत
0: नाही. साहेब, मी तेवढ्यासाठीच तुमच्याकडे आलतो. काय आहे तुमच्याकडे आलं की तुम्ही अशा प्रकारची काहीतरी माहिती सांगताय सा आणि त्यातनं आम्हाला कुठलं वाहन घ्यायचं हे लगेच समजतंय बघा. बरं, आता साहेब हे तूर पिकाच्या जातीबद्दल तुम्ही चांगलं सांगितलं सा, पण तूर पिकाची पेरणीची नेमकी वेळ आम्ही कधी साधायची ते जरा सांगा.
1: हा, आता तसं तर पाहिलं तर आपल्याला 15 जून पासून या तूर पिकाची लागवड करायला पाहिजे, पण तुरी पिकाची लागवड आपण जुलै पर्यंत करायला काही हरकत नाही.
0: नाही पण साहेब, मी काय ऐकलं होतं का हे तुरीचं पीक आपण आंतरपीक म्हणून जर घेतलं तर लई फायदा होतो या, मग हे खरं आहे का?
1: हा, तुम्ही फार म्हणजे महत्वाचे मुद्दे आणि तांत्रिक मुद्दे विचारता पा रामभाऊ, हे मला फार आवडतं.
0: कसं झालंय साहेब, आता तुमच्यासारख्यांकडे आलं की आम्हाला बी काहीतरी जरा माहिती मिळते. हा, मग असं आम्ही कुठं तर टिपून घेतलेलं असतं तेच तुम्हाला विचारतोय.
1: हा, आणि मला वाटतं तुम्ही आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम नेहमी ऐकता, म्हणजे त्यामुळे तुमची अभ्यासवृत्ती वाढलेली आहे.
0: तुमच्यासारखे मार्गदर्शक तिथे येते ती आणि ते समजा आम्हाला सांगतेस म्हणल्यावर आम्हाला ऐकायलाच पाहिजे ना. काय
1: बरं बरं बरं, पण तरी आता हा जो आपला प्रश्न आहे आंतरपीक, आता या आंतरपिकाचे फायदे आपल्याला माहित आहे. तर या पिकामध्ये एखादं पिकाचं जर नुकसान कमी आलं उत्पन्न दुसऱ्या पिकामध्ये ते भरून निघतं किंवा मशागतीचा खर्च हा दोन्ही पिकांना जवळजवळ सारखा येतो, तर अशा वेळेस आंतरपीक घेणं महत्वाचं आहे. आणि तुरी सारख्या मध्ये तर तुम्ही पाहिलंय की सोयाबीन तूर हे तर फार मोठ्या प्रमाणावर फायदेशीर अशी ही आंतरपीक पद्धत ठरलेली आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला तूर आणि बाजरी घ्यायची असेल तर तूर पिकाची जवळजवळ एकच लाईन घ्यायची आणि इतर पिकाची जास्त लाईन घ्यायच्या. तर तूर एक लाईन आणि बाजरी पिकाच्या दोन
0: एकाच दोन असं
1: हा एकाच दोन बरोबर आहे एकदम मुद्द्याचं बोलले पहा तुम्ही एकदम. नंतर आता तूर आणि सूर्यफूल याची पण तुरीची एक लाईन आहे सूर्यफुलाची आणि तुम्हाला एक

0: सांगतो की आता सूर्यफूल पीक आहे तिन्ही हंगामात येतं, तर यासाठी तूर आणि सूर्यफूल म्हणजे तुरीची एक लाईन सूर्यफुलाच्या दोन लाईन घेतल्या तर याच्यामध्ये चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. नंतर महत्वाचं म्हणजे तूर आणि सोयाबीन, ही तर सगळ्यात आज मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं जवळजवळ 39 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि मराठवाडा विदर्भ खान्देश इथं सलग सोयाबीन पिकलं जातं. तिथं तूर आणि सोयाबीन ही सगळ्यात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेली आंतरपीक पद्धत आहे. तर या सोयाबीन पिकामध्ये तुरीची एक लाईन आणि सोयाबीनच्या तीन लाईन अशा घ्यायच्या, एकाच तीन घ्यायच्या. तसंच आहे आपल्याला चारा पाहिजे असेल तर तूर आणि ज्वारी, तूर आणि भुईमूग, तूर आणि मूग अशा प्रकारच्या जर आपण हे घेतलं आंतरपीक पद्धती घेतले तर आपल्याला चांगलं पीक येतं. पण असं हे आंतरपीक तर आपण घेऊ शकता पण तुरीचं सलग पीक सुद्धा पण आपण घेऊ शकतो आणि त्याच्यातनं पण आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतो. पण सहसा आंतरपीक घेतलेलं चांगलं राहील.
1: साहेब आता तुम्ही सांगताय हे समजतंय पर या पिकाचं जे काय पेरणीचं अंतर आहे की नाही, म्हणजे आपण बिया जी काय टोकणार ते अंतर किती आपण प्रमाणात ठेवलं पाहिजे ते सांगा. काय होतं का आम्ही नेहमीप्रमाणे पेरत जातोय आणि कुठंतरी मग एकदमच पीक कमी जास्तीचं असं होतंय, म्हणून म्हणलं का नेमकं प्रमाण सांगा.
0: हा आता चर्चा केली की या तुरी पिकामध्ये वेगवेगळे प्रकारचे वाण उपलब्ध आहे, अति लवकर येणारे, मध्यम लवकर येणारे, उशीरा येणारे, तर याच्याप्रमाणे आपल्याला आपलं पेरणीचं अंतर राहील आणि त्याप्रमाणे आपल्याला लागणारं बियाणं प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी राहील. तर आता समजा आपण सांगितलं ICPL 87 जे वाण आहे या वाणाकरिता आपण 45 ते 10 सेंटीमीटर अंतरावर पेरावं, म्हणजे किती अंतर, 1.5 फूट आणि 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर ठेवावं. आता लवकर येणारा कालावधी त्याच्यासाठी 60x20 हे सेंटीमीटर अंतर ठेवावं आणि विपुला या मध्यम कालेच्या वाणामध्ये करता 90x20 सेंटीमीटर अंतर वापरावे. आता जसं जसं आपलं अंतर या वाणांप्रमाणे बदलतं त्याप्रमाणे बियाणं किती हेक्टरी बियाणं लागतं याचं पण प्रमाण बदलतं.
1: बरोबर आहे, कारण अंतर बदललं की बियाणं फरक पडणार.
0: तर आता मी तुम्हाला सांगितलं ICPL 87 हे लवकर येणाऱ्या यालासाठी अंतर आहे 45x10 सेंटीमीटर, मग त्याला लागतं हेक्टरी 18 ते 20 किलो बियाणं या वाणाला लागतं. नंतर मध्य मुदतीच्या याच्या जातींसाठी 12 ते 15 किलो बियाणं पुरेसं होतं आणि उशिरा येणाऱ्या वाणासाठी 10 ते 12 किलो बियाणं पुरेशे होतं. तर याच्याप्रमाणे अशा अभ्यासू वृत्तीने शेतकऱ्यांनी योग्य वाणाची निवड करून त्याला लागणारं अंतर आणि त्याला लागणारं बियाणं हे शास्त्रज्ञाकडनं समजून घेऊन त्या तांत्रिक गोष्टीचा अवलंबन केल्यास आपल्याला चांगलं उत्पादन येऊ शकतं.
1: नाही साहेब आता तुम्ही सांगताय सगळं हे समजा मला पटलं, पर एक विचारायचं म्हणतोय कारण का आहे का आता पिकावर वेगवेगळ्या प्रकारचे रोग येते ते काय काय होतं या आणि हातचं पीक जाण्याचा धोका लय असतोय. मी काय म्हणतोय का या तुरी पिकाच्या बियाणाला काय बीज प्रक्रिया असते का.
0: रामभाऊ खरंच तुम्हाला म्हणजे तुमचे प्रश्न म्हणजे अत्यंत चांगले आणि तांत्रिकदृष्ट्या असते. आता हे बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं, बरेचसे शेतकरी हे बीज प्रक्रिया करत नाही. कारण काय आता माहिती आहे आपण लस घेतो का घेतो तर पुढील रोग येऊ नये तसंच आहे. आणि कसं आहे जे जमिनीपासून बियाण्यापासून जे रोग होतात त्याला नंतर नियंत्रण करायला फार कठीण जातं, तर अशा वेळेस पहिलेच आपण जर त्याचं बंदोबस्त केला तर ते फार चांगलं होईल आणि त्यासाठी बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं आहे.
1: तर
0: तर याच्यासाठी आपण काय करायचं, 2 ग्रॅम थायरम आणि 2 ग्रॅम कार्मेंडेझिन किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा 1 किलो बियाण्याला लावायचं पहा. आणि हे लावल्यानंतर आपलं रायझोबियम 250 ग्रॅम 10 किलो बियाणं गुळाच्या थंड द्रावणात चोळावे. आता बरेचसे मला शेतकरी विचारतात साहेब काय करू, पहिले बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आणि नंतरच जीवाणू खताची बीज प्रक्रिया करायची, ही गोष्ट लक्षात ठेवायची. लक्षात आलं, वापस सांगा मला पहिले कशी बीज प्रक्रिया करणार.
1: पहिले आपण करायचे की नाही ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे बघा, प्रति किलो बियाणाला 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बनडेंजिम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे प्रति किलो बियाणाला बीज प्रक्रिया करायची. त्याच्यानंतर का मग ते 250 ग्रॅम रायझोबियम आणि हे साधारण 10 किलो बियाणाला चालतंय आहे की नाही, पण ते गोळाच्या थंड द्रावणात न करायचं.
0: म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही बरोबर एकदम व्यवस्थित सांगितलं,
1: नाही लिहूनच घेतलं.
0: आणि आजूबाजूच्या आपण शेतकऱ्यांना सांगा ह्या महत्वाचे मुद्दे आहेत.
1: सांगतो की हा आता साहेब आणखीन एक शंका आहे, विचारू का.
0: हा विचारा की विचारा
1: का आहे का आपण प्रत्येक पिकाला खताचं नियोजन काहीतरी करतोय की पर आता या तुरीच्या पिकाला असं किती खत लागते या तेवढं सांगा की.
0: हा तर आता या तुरीच्या पिकाला 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद हे हेक्टरी द्यायचं. म्हणजेच काय आहे की तुम्हाला सांगतो 125 किलो DAP हे प्रति हेक्टरी द्यायचं, म्हणजेच किती आलं एकरी 50 किलो DAP पेरणी

0: त्यांच्या वेळेस द्यायचं बरं. बरेचदा शेतकरी काय करतात, साहेब ते खत नव्हतं, उशिरा नव्हतं आलं, मजूर नाही मिळाले, अशा अडचणी सांगतात. पण तुम्हाला या खताचा चांगला उपयोग पिकाला व्हायचा असेल, आपल्या उत्पादनात वाढवायचं असेल, तर 50 किलो DAP हे पेरणीच्या वेळेस द्यायचं. लक्षात
1: आलं.
0: आणि जर आंतरपीक घेतलं असेल तुम्ही, तर जे मुख्य पीक आहे, उदाहरणार्थ आता आपलं सोयाबीन तूर हे आंतरपीक आहे, इथे मी सांगितलं एक ओळ तुरीची 3 ओळी सोयाबीनच्या, तर अशा वेळेस सोयाबीनच्या पिकाला जो आपण खताच्या मात्रा देतो 50-75 म्हणजे एकरी जवळजवळ आपल्याला हे देतो आपण युरिया देतो 20-25 किलो आणि 180 किलो पर्यंत सुपर फॉस्फेट देतो, तर ही मात्रा आपण दिली आंतरपिकामध्ये तर ही तुरी पिकाला आपण मिळते, याला वेगळी मात्रा द्यायची गरज नाही. हे लक्षात घ्या. बरेचदा
1: दोन्ही पिकाला आहे
0: एवढं, ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या पिकाच्या खताची मात्रा द्यायची आणि ती आपल्या तुरी पिकाला पण त्याचा फायदा होतो. हे बरेचदा शेतकरी मला हे विचारतात की बा हे काय करायचं, तर हे तुम्ही नीट समजून घ्या.
1: तुम्ही सांगताय हे आलं ध्यानात, पण आता तूर पिकाला समजा आपण लागवड केली, हा पीक जरास तग धरला असेल आणि परत जर पावसानं जडी मारली, तर मग आम्ही पाण्याच्या बाबतीत काय करायचं ते सांगा की.
0: हां, तर आता याच्यात कसं आहे की आपल्याकडे सिंचनाची सोय असेल, पावसाने ताण दिला, खंड पडला, तर अशा पिकाच्या काही कालावधी असतात आणि त्यावेळेस आपण जर आपल्या या पिकाला पाणी दिलं तर उत्पादनात घट होत नाही आणि उत्पादन वाढतं. तर अशा परिस्थिती म्हणजे पिकाच्या वाढीचं म्हणजे 30-35 दिवसांनी, नंतर दुसरी जी फुलोऱ्याची अवस्था आहे 60-70 दिवसाची आणि शेंगा भराची अवस्था आहे, या 3 अवस्था म्हणजे 30-35, 60-70 आणि शेंगा भराच्या अवस्थेमध्ये या पिकाला पावसाचा ताण पडू द्यायचा नाही. आपल्याकडे सिंचनाची सोय असेल तर याला त्यावेळेस या पिकाला पाणी देणं गरजेचं असतं आणि त्यामुळे उत्पादनात आपल्याला चांगल्या प्रमाणावर पण वाढ झालेली दिसून आलेली आहे.
1: आता हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे काहीतर तरतूद करता येईल पाण्याची, पण तुरी पिकावर काय किडीपासून जर संरक्षण करायचं झालं तर त्याच्या संदर्भात काहीतर सांगा की.
0: हा, आता हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण पाहतो की तूर पीक येतं, पिवळं पिवळं फुलं छान दिसतात, असं वाटतं की किती उत्पादन येईल, पण आपलं काय असतं थोडंसं आपल्याला माहिती नसते, त्यावेळेस आपण या तुरी पिकाच्या वेळेस किडीपासूनचं संरक्षण करत नाही. तर यासाठी मी तुम्हाला सांगतो की या पिकावरती घाटे अळी आहे, नंतर पिसारी पतंग आहे, शेंगमाशी आहे, ही या अशा प्रकारच्या किड येतात. या किडीपासून जवळजवळ 30-40% नुकसान होतं पा, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि यासाठी एक करायचं बा, एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचं बा, एकात्मिक, लक्षात आलं. हा, याच्यासाठी काय आहे, आपलं जैविक कीड नियंत्रण करायचं, त्याच्यासाठी HNPV या जैविक कीटकनाशकाचा वापर करायचा. फुलकळी लागताना पहिली फवारणी निंबोळी अर्काची घ्यायची 5% हा लक्षात.
1: हा,
0: दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15-20 दिवसांनी घ्यायची, 12-15 दिवसांनी. आणि समजा जर आपलं नियंत्रण या याच्यापासून जैविक याच्यापासून झालं नाही तर आपल्या बाजारामध्ये कोरोजन सारखे किंवा स्पिनोडेस सारखे चांगले प्रभावी कीटकनाशक रासायनिक कीटकनाशक उपलब्ध आहे आणि त्याचा पण तुम्ही चांगला वापर आपण करू शकता.
1: साहेब, आता तुम्ही सांगितलं असं की नाही ही समधी माहिती मी टिपून तर घेतलेलीच आहे, हा, आणि त्यातनं जर काय अडचण बिडचण आटली तर मी परत तुम्हाला फोन करून समजा विचारतोच, नाहीतर मी प्रत्यक्ष तुमच्या केंद्रावर येऊन तुमची गाठच घेतो की. हा, आता साहेब ही समधी तुम्ही अगदी झाक माहिती सांगितली असा, त्याबद्दल लई आभार आहे बघा तुमचा. आता जरा वेळ झालेली आहे, हा जाऊ का मग. राम राम.
0: राम राम. राम.
2: डाळवर्गीय पिकांचं लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक MP देशमुख यांनी लिहिलेला संवाद आपण ऐकलात. या संवादामध्ये सहभाग होता महेश इनामदार यांचा.
3: GS चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही GS चहा.
2: मंडळी आपण ऐकत आहात माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत फळांवर प्रक्रिया करताना घ्यायची काळजी याविषयीची संकलित माहिती, जिचं वाचन केलंय महेश इनामदार यांनी.
1: नमस्कार मंडळी. सध्या भारत या देशाचा जर विचार केला तर भारतामध्ये फळ लागवडीला जितकं महत्व दिलं जातं तितकंच या फळांवर प्रक्रिया करण्यासाठी हे खूप महत्व दिलं जातं. फळांच्या बाबतीत जर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर एक नवीन पर्व सुरू झाला आहे असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. द्राक्ष, डाळ

डाळिंब, बोर, आंबा, चिक्कू, सीताफळं यासारख्या फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड सध्या होत आहे. द्राक्षाच्या बाबतीत बऱ्याच वेळेला बाजारभाव मिळत नाहीत म्हणून द्राक्ष बागायतदार बेदाना किंवा मनुके तयार करताना दिसून येतात. गेल्या 1-2 वर्षात बेदानाला सुद्धा चांगले भाव मिळत आहेत. यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आपल्या मालाचा खप होईल याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टीतून प्रक्रिया करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याचा विचार करूयात. मंडळी, आपण विविध फळांपासून जाम, जेली, सरबत, स्क्वॅश, सिरप, लोणचे, चटणी, टुटी फ्रुटी, कँडी, मुरांबा इत्यादी पदार्थ तयार करत असतो. हे पदार्थ तयार करण्यासाठी फळांची योग्यरित्या निवड करणं, फळं स्वच्छ करणं, साल काढणं, ब्लीचिंग करणं, फळांचा रस अथवा गर काढणं, रस गाळून घेणं, निर्जंतुक करणं, वाळवणं अथवा सुकवणं किंवा बाटल्या बंद हवाबंद करणं आणि त्यांची साठवण करणं या प्रक्रियांचा समावेश होतो. मंडळी, एकूण ह्या सगळ्या प्रक्रिया लक्षात घेतल्या तर हे प्रक्रिया खूप काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. आणि जर आपण ती काळजीपूर्वक पद्धतीने केली तरच या फळांचे पदार्थ हे चांगल्या प्रतीचे तयार होतात आणि त्यांची साठवण क्षमता देखील वाढून येते. मंडळी, फळ प्रक्रिया करत असताना महत्त्वाची गरज असते ती म्हणजे फळांची निवड करणं. फळांपासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी फळं ही योग्य दर्जाची असणं ही फार महत्त्वाचं आहे. फळांपासून तयार केलेल्या पदार्थांचा दर्जा त्यासाठी वापरलेल्या फळांच्या प्रतीवर अवलंबून असतो. असे पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी फळं ही ताजी, पूर्ण वाढलेली आणि पक्व झालेली असावीत. वेगवेगळ्या फळांसाठी वेगवेगळ्या प्रतीची फळं वापरणं हे गरजेचं असतं. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर सरबत, स्क्वॅश, सिरप, जाम इत्यादी तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली, घट्ट आणि चांगला वास येणारी फळं वापरणं हे अपेक्षित आहे. तसंच जेली तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेली परंतु थोडीशी कच्ची फळं वापरावीत. म्हणजे यानंतरची पुढची प्रक्रिया असते ते म्हणजे फळं स्वच्छ करण्याची. फळ निवडल्यानंतर त्यात काही खराब फळे असल्यास ती निवडून काढून टाकावीत. निवडलेली फळं ही चांगली स्वच्छ पाण्यानं किंवा इतर रासायनिक द्रव्याने धुवून घेणं हे देखील गरजेचं असतं. फळं स्वच्छ करण्याच्या विविध पद्धती आहेत. सर्वसाधारणतः घरगुती पद्धतीत थंड पाण्याने फळे स्वच्छ धुतली जातात. काही ठिकाणी गरम पाणी किंवा पोटॅशियम परमँगनेट पाण्यात मिसळून वापरले जाते. त्यामुळं फळांवर असणारी घाण किंवा फवारलेल्या कीटकनाशकांचा उर्वरित भाग हा निघून जातो आणि ते योग्य प्रकारे स्वच्छ होतात. मंडळी, अशा तऱ्हेने तयार झालेली स्वच्छ फळं ही वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी वापरावीत. अन्यथा तयार होणारे पदार्थसुद्धा खराब होण्याची शक्यता असते. मंडळी, ज्यावेळी आपण फळांच्यावर प्रक्रिया करून पदार्थ तयार करत असतो त्यावेळी तिसरा महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे फळांची साल काढणं. फळं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यांची साल योग्य प्रकारे काढून टाकणं हे खूप महत्त्वाचं असतं. फळांची साल काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. यामध्ये काही पद्धती सांगता येतील. हातानं साल काढणं, गरम पाण्याच्या प्रक्रियेनं साल काढणं, सोड्याच्या साह्यानं साल काढणं, फळांचा रस अथवा गर काढणं किंवा रस गाळून घेणं, निर्जंतुक करणं यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. मंडळी, अनेक फळांच्या साली या सुरीच्या साह्याने काढता येतात. फळांच्या साली काढण्यासाठी स्टेनलेस स्टीलची सुरी वापरावी. साली काढण्यासाठी लोखंडी सुरी वापरू नये, कारण फळातील रासायनिक द्रव्यांवर लोखंडाचा परिणाम होऊन फळांच्या तुकड्यांना आणि रसाला काळपट रंग येण्याची शक्यता असते. मंडळी, गरम पाण्याच्या प्रक्रियेने ज्यावेळी आपण साल काढतो तर या पद्धतीमध्ये फळे ही साधारण 60-70 सेंटीग्रेड इतक्या पाण्यात जरुरीप्रमाणे 10-60 सेकंद ठेवतात. या प्रक्रियेमुळे फळांच्या पातळ साली आतील गरापासून वेगळ्या होतात आणि या पद्धतीने फळांच्या साली काढल्यास त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थाचा रंग, स्वाद हा बदलत नाही. त्याचप्रमाणे फळे जास्त प्रमाणात साखर सामावून घेतात. मोठ्या प्रमाणात फळांच्या साली काढण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. मंडळी, पुढची पद्धत आहे ती म्हणजे सोड्याच्या साह्याने साल काढण्याची. या पद्धतीत खाण्याचा सोडा, सोडियम बाय कार्बोनेट, हा पाण्यात मिसळून तो उकळून घेऊन त्याचे द्रावण तयार करतात. 1 लिटर पाण्यात साधारणतः 10-20 ग्रॅम खाण्याचा सोडा टाकून त्याचं द्रावण तयार करतात. नंतर या द्रावणात फळांच्या प्रकारानुसार 30 सेकंद ते 2 मिनिटांपर्यंत गरम करून ही फळे बाहेर काढल्यानंतर पाण्यात स्वच्छ धुवून त्यांची साल काढली

0: जाते. मंडळी फळे आणि भाजीपाला यावर गरम पाण्याच्या किंवा गरम वाफेच्या विशिष्ट कालावधीसाठी केलेल्या प्रक्रियेला ब्लिचिंग असं म्हणतात. या प्रक्रियेमुळे फळांच्या पेशीतील हवा काढून घेऊन अतिसूक्ष्म जंतू नष्ट केले जातात. या प्रक्रियेमुळे फळांतील उत्प्रेरके ही नष्ट होऊन अंतिम पदार्थास येणारा उग्रवास किंवा अयोग्य रंग हा टाळता येतो. फळातील अतिसूक्ष्म जंतू आणि उत्प्रेरक नष्ट झाल्यामुळे त्यापासून तयार होणारे पदार्थ हे चांगल्या स्थितीत बराच काळ टिकून राहतात. मंडळी, फळांच्या प्रक्रियेमध्ये पुढची महत्त्वाची प्रक्रिया असते ती म्हणजे फळांचा रस किंवा गर काढण्याची. फळांपासून रस किंवा गर काढण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे हाताने किंवा मशीनने फळांचा रस काढला जातो. मशीनने फळांचा रस काढण्यासाठी बास्केट प्रेस, स्क्रू टाईप ज्यूस एक्स्ट्रॅक्टर आणि पल्पिंग मशीनचा वापर केला जातो. फालसा, डाळिंब, कृष्णकमळ, अननसाचा रस काढण्यासाठी स्क्रू टाईप ज्यूस एक्स्ट्रॅक्टरचा वापर करतात. तर आंबा, टॅमॅटो या फळांसाठी पल्पिंग मशीनचा वापर केला जातो. फळांपासून रस किंवा गर काढून घेण्यासाठी वापरावयाच्या मशीनला गंज किंवा इतर घाण लागलेली नसावी. या प्रक्रियेत वापरावयाची भांडी ही लोखंडी किंवा तांब्याची नसावीत. वापरावयाचे मशीन आणि इतर पूरक साधने ही अल्युमिनियम किंवा स्टीलची असावीत. मंडळी, यानंतर फळ प्रक्रिया उद्योगातला पुढचा घटक म्हणजेच रस गाळून घेणं. फळांचा रस काढून घेतल्यानंतर तो पातळ मलमल कापडातून गाळून घ्यावा. त्यामुळे रसातील बिया, घरातील तंतुमय पदार्थ आणि साका हा वेगळा करता येतो. यासाठी सेंट्रीफ्यूज मशीनचाही वापर करता येतो. हा गाळून घेतलेला रस नंतर वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी वापरावा. घरगुती पद्धतीने टोमॅटो कवट यांचं गर काढण्यासाठी स्टीलच्या चाळणीचा वापर करावा. चाळणीमुळे घट्ट गर सहजासहजी वेगळा करून बिया आणि चोथा वेगळा करता येतो. यानंतर प्रक्रिया उद्योगातली महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे निर्जंतुकीकरण. फळांपासून पदार्थ तयार करताना लागणाऱ्या साहित्यातील जीवाणू नष्ट करण्याच्या प्रक्रियेत निर्जंतुकीकरण हा एक महत्त्वाचा घटक आहे. या प्रक्रियेमुळे पदार्थांची साठवण क्षमता वाढते. फळांपासून विविध पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे सुरी, पातिले, चमचा, काचेच्या बाटल्या, बरण्या, त्यांची झाकणं, हे सर्व उकळत्या पाण्यात साधारण 100° सेंटीग्रेड तापमानात 15 ते 20 मिनिटं ठेवून निर्जंतुक करून घ्यावीत. ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते, कारण फळांच्या रसावर वातावरणातील तसेच वापरलेल्या अस्वच्छ साहित्यातील जीवाणूंचा त्वरित परिणाम होऊन रस खराब होण्याची शक्यता असते. याप्रमाणे निर्जंतुक केलेली झाकणं ही मशीनच्या सहाय्याने बाटल्यांना बसवून ते हवा बंद करावीत. निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये रस, स्क्वॅश अथवा सिरप भरताना कमीत कमी 1.5 ते 2 सेंटीमीटर गळ्याचा भाग हा मोकळा राहील याची दक्षता घ्यावी. जाम, जेली, चटणी यासारखे पदार्थ हे बाटल्यात भरल्यावर त्या पूर्णपणे थंड झाल्यावर वितळवून घेतलेल्या मेणाचा थर बाटलीच्या तोंडाशी देऊन नंतर झाकणे लावून ते हवा बंद करावीत. मंडळी, अशा प्रकारे जर आपण योग्य ती काळजी घेऊन फळांच्यावर प्रक्रिया केली तर निश्चितच या फळांच्या प्रक्रियेपासून आपल्या उत्पादनात वाढ तर होईलच, शिवाय त्यापासून अनेक फायदे आपले होऊ शकतील आणि आपल्या मालाला बाजारात योग्य तो भाव मिळून आपला आर्थिक फायदा निश्चितच होईल. मराय मंडळी, नमस्कार.
1: फळांवर प्रक्रिया करताना घ्यायची काळजी याविषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत, जिचं वाचन केलं होतं महेश इनामदार यांनी. बरं, तर मंडळी, याबरोबरच आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात मी दीपा तेलंग आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून ऐकलं. साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चुरमुरे यांच्या गीताला संगीत होतं मानसिंग जावीर यांचं.
1: मुंबई नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
2: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है. और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
1: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1 अब्ज 40 कोटी लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज आयएनएस महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या VN एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे, तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवादविरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली, तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या, पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1-78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू.

0: इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:15 आणि 35 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज या कार्यक्रमात आपण आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांचं सुगम गायन ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रोते हो, चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेली सुगम रचना आपण ऐकलीत. आपण आस्वाद घेत आहे भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: श्रोते हो, योगेश आगरकर यांनी गायलेली सुगम रचना आपण ऐकलीत. आपण आस्वाद घेताय भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: बालसभा

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: श्रोते हो, राजश्री महाजनी यांच्या स्वरातील ही सुगम रचना आपण ऐकलीत. आपण ऐकताय भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, वैशाली आलुरकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाश।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होईल. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 संस्कृती भारती हा कार्यक्रम प्रसारित होईल. आणि रात्री 10 संगीताचा अखिल भारतीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया समाचार संध्या.
1: समाचार संध्या के साथ मैं विशाल शर्मा.

Spotlight. This is Akashvani. In the program